भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 233 दशक 18 समास 8 अंतर्देव निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ ब्रह्म निराकार निष्कळ निश्चळ आहे चंचल आत्म्याला विकार आहे त्याला सगळेजण देव असं म्हणतात देवाचा पत्ता लागत नाही एक देव आहे हे समजत नाही अनेक देवांमध्ये एक देव असल्याचा अंदाज येत नाही म्हणून विचार करावा विचाराने देव शोधावा अनेक देवांच्या गोंधळात पडूच नये क्षेत्रामध्ये देव पाहिला त्याच्यासारखा धातूचा देव बनवला पृथ्वीमध्ये अशाच प्रकारच्या रूढी पाळल्या जातात नाना प्रतिमा देवांचं मूळ म्हणजे हा क्षेत्रातील देव नाना क्षेत्र भूमंडळ शोधून पाहावं क्षेत्रातील देव पाषाणाचा असतो त्याचा विचार पाहिला तर अवतारात सापडतो अवतारी देव संपले त्यांनी देह धारण केला आणि वरती निघून गेले त्याच्यापेक्षा थोर आहेत ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांवर अंतरात्म्याची सत्ता आहे तो प्रत्यक्ष कर्ता आणि भोक्ता आहे युगानुयुगे तिन्ही लोक हा एकच देव चालवतो हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्रामध्ये पावा आत्मा शरीर चालवतो तोच म्हणजे जीवात्मा शिवात्मा विश्वात्मा निर्मलात्मा हा देव आहे जाणीव रूपाने कळीवर विवेकाने तो सर्व चालवतो तो अंतर्देव विचारात घेत नाहीत आणि धावा करत तीर्थक्षेत्री जातात देव माहीत नसल्याने ते लोक बापडे कष्टी होतात मग मनाला विचारतात जिथे तिथे धोंडा आणि पाणी आणि मग उगीच वणवण हिंडून काय होतं असा विचार ज्यांना कळला त्यांनी सत्संग धरला आणि सत्संगामध्ये अनेक लोकांना देव सापडला अशी ही विवेकाची कामं आहेत विवेकी लोक नेमके जाणतील भ्रमात असलेल्या अविवेकी लोकांना काहीच कळणार नाही अंतर्वेधी जाणणारे लोक असतील त्यांना ते समजेल वेषधारी लोक असतील त्यांना हे समजणार नाही म्हणून विवेकी लोक असतात ते मन शोधतात विवेक नसताना जो भाव असतो तो अभाव मूर्खस्य प्रतिमा देव असं वचन आहे पाहत पाहत शेवटपर्यंत गेला तोच विवेकी असतो तत्व सोडून तो निरंजनात विलीन झाला अरे जे आकाराला येतं ते सगळं नष्ट होतं रे मग गलबल्यापेक्षा वेगळं ते परब्रह्म जाणावं चंचल देव निश्चल ब्रह्म परब्रह्मामध्ये भ्रम नाही अनुभवामुळे मनुष्य भ्रमरहित होतो प्रचिती नसताना जे केलं ते सगळं वाया गेलं प्राणी कर्मकचाट्यात कष्ट करून करून मेले कर्मापासून वेगळं होण्यासाठी देवाला कशासाठी भजायचं विवेकी लोक जाणतात मूर्ख लोक जाणत नाहीत काहीही अनुमान केलं काहीही विचार केला देव जगाच्या आत बाहेर आहे सगुणाच्या आधाराने निर्गुण प्राप्त करावं सगुण पाहिल्यावर मूळ मायेच्या मुळापंत गेला तो सहजपणे निर्गुणापर्यंत पोहोचतो मीपणाच्या त्यागाने मनुष्य मोकळा झाला वस्तुरूप झाला ब्रह्मरूप झाला परमेश्वराशी अनुसंधान लावलं तर पावन होता येईल आणि मुख्य ज्ञान आणि विज्ञान त्याला मिळेल असं हे विवेकाचं विवरण असून शुद्ध अंतकरणाने नित्य अनित्य विवेकाचं श्रवण करावं त्यामुळे जगाचा उद्धार होईल असं समर्थ सांगत आहेत इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सुख स्वतःवरच अवलंबून आहे, सुखाचा उगम आपल्यातच आहे. सुख हे जगाकडून आपल्याला मिळत नसतं. मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो पण ते त्याला मिळत नाही. याचं कारण असं आहे की सुख बाहेरून मिळवायचं नसून स्वतःकडून मिळवायचं असतं. आपण आहोत तिथंपर्यंत जग आहे अशा अर्थाची एक म्हण आहे. जगाचं अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असतं. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत, ते बटन दाबल्याबरोबर लागतात, पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातलं बटन दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातल्या दिव्यांची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही. समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेला आहे, पण असं कधी झालं आहे का की अमुक एका ठिकाणचं पाणी कमी खारट आहे? तसं जगात कुठंही गेलं तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार. म्हणजे सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवरच आहे. त्याला उपाय म्हणजे स्वतःचीच सुधारणा करणं हा आहे. आता ही सुधारणा कशी करायची? ईश्वरानं मनुष्याला बरं वाईट जाणण्याची बुद्धी दिलेली आहे, ती इतर प्राण्यांना नाही. त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून आपण वाईट गोष्टी करण्याचं टाळावं आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा. वाईट गोष्ट टाळणं प्रत्येकाला शक्य आहे, कारण त्यात कृती न करणं एवढंच काम असतं आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपंच आहे. चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असं नाही. सारांश, सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचं विचारानं टाळावं आणि चांगल्या गोष्टी शक्यतेनुसार करीत राहाव्या. आणि हे सर्व करताना सर्व काळ भगवंताचं चिंतन करावं. असं केल्यानंच सुख मिळेल, जगाकडून सुख मिळेल ही कल्पनाच चुकीची आहे. तुझे आहे तुझपाशी, परी तू जागा चुकल्यासी. आपण स्वतः जगासारखं वागत नाही किंवा भगवंतासारखंही वागत नाही, मग जगानं आपल्यासारखं वागावं असं आपण का म्हणावं? गीतेमध्ये भगवान सांगतात की मन हे मीच आहे, भगवंता वाचून मनाची तयारी होणार नाही. म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावं आणि मग समाधानात राहावं. भगवंताचं सदा सर्व काळ स्मरण ठेवावं आणि वृत्ती स्थिर राखावी. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतच येतं. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपलं समाधान टिकणं ही त्याची खरी कृपा आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये दरवेळेप्रमाणे आज सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक छानशी कथा. मंडळी, अंतरंग ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सध्या आपण नाशिकमधील सुप्रसिद्ध पत्रकार डॉक्टर प्रशांत भरवीरकर लिखित अवलियांचे जनस्थान या पुस्तकातील काही कथांचं अभिवाचन करतो आहोत. नाशिकमधील सिद्धपुरुषांचे समाधीस्थान असलेल्या ठिकाणांची माहिती त्यांनी घेऊन ती नाशिकमधील एका लोकप्रिय वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केली होती, आणि त्याच कथांचा एकत्रित संग्रह म्हणजे अवलियांचं जनस्थान हे पुस्तक. या पुस्तकातील आजची आपली कथा आहे सद्गुरू नारायण महाराज चांदोरीकर. तर वळूया आजच्या आपल्या कथेकडे. नाशिकला एकदा गोसावी नावाचे कीर्तनकार आले होते. त्यांची कीर्तनातील भक्तीपर पदे ऐकून नारायण महाराजांना खूप आनंद झाला. त्यांनी मनाचा हिया करून कीर्तनकार बुवांची भेट घेतली, आणि त्या दिवसापासून पेटी आणि तबला वाजवण्यासाठी म्हणून ते त्यांच्याकडे राहिले. पुढे पुढे महाराज नित्य नियमाने एक दोन पदे म्हणू लागले. त्या वेड्या नारायणाचे भक्तिगीत ऐकण्यासाठी कीर्तनाला लोकांची गर्दी होऊ लागली. पुढे कीर्तनकाराची आज्ञा घेऊन ते श्री गोंद्यास परत आले आणि कुलकर्णी वतन पाहण्यास सुरुवात केली. मात्र एकदा एक वरिष्ठ अधिकारी त्यांना काहीतरी बोलला. स्वाभिमानी वृत्तीच्या नारायण महाराजांना ते काही खपलं नाही. त्यांनी त्याच वेळी कुलकर्णी वतनाचा त्याग करून श्रीगोंद्याला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी कित्येक दिवस अज्ञातवास आणि तपश्चर्येत घालवले. त्यानंतर ते नाशिकला आले. त्यावेळी नाशिकला आयझन नावाचे कलेक्टर होते. त्यांचे लक्ष या नदीकाठी बसलेल्या महाराजांकडे गेले. त्यांनी आपल्याकडील माणसे पाठवून त्यांची चौकशी केली. तर तो वेडा माणूस आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका, असं त्यांना एकाने सांगितलं. परंतु कलेक्टर साहेबांनी त्यांची बरोबर पारख केली. त्यावेळी चांदोरीचे सरदार नानासाहेब हिंगणे तिथेच होते. त्यांनी कलेक्टरांना विनंती करून नारायण महाराजांना चांदोरी येथे आणवले. एकदा श्री यशवंतराव देवमावलेदार महाराज चांदोरीला आले असताना त्यांच्या दर्शनासाठी अपार जनसमुदाय लोटला होता. त्या महात्म्याने दर्शनासाठी सर्वांना मुभा दिली. दर्शन घेणारे लोक महाराजांच्या गळ्यात हार घालून प्रसाद वाटत होते. यशवंतराव महाराजांचा जयघोष चालला होता, पण महाराजांचे लक्ष मात्र दूर कुठेतरी लागले होते. शेवटी ते ती गर्दी बाजूला सारत लोकांमधून भराभर वाट काढत चांदोरीतील नदीच्या दिशेने गेले. तेथे हा दिव्य वेडा बसलेला होता. त्यांना धावत येताना पाहून हा वेडाही त्यांच्या दिशेने धावला. दोघेही महात्मे एकमेकांना कडकडून भेटले. यशवंतराव महाराज म्हणाले, बाबांनो, तुम्हाला या महात्म्याची अद्याप ओळख पटलेली नाही. तुम्ही या महात्म्याला वेडा म्हणता, पण बाबांनो, तुम्हाला लागलेले भयाचे वेड दूर करण्यास हा महात्मा समर्थ आहे. श्री नारायण महाराजांची कीर्ती ऐकून जामखिंडीची कलावंतीण महाराजांच्या दर्शनाला आली. तिला महारोग झाला होता. मोठ्या काकुळतीने तिने महाराजांची प्रार्थना करून त्यांना नमस्कार केला. त्याबरोबर महाराज तिच्या थोबाडीत मारून म्हणाले, उपाधी द्यायला का आलीस? चालती हो. नाशिकला गंगामाईची 8 स्नाने कर. चालती हो. महाराजांच्या वचनावर विश्वास ठेवून तिने 8 स्नाने करताच तिचा देह अगदी पूर्ववत झाला. एकदा तेलंगी स्वामी चांदोरी झाले होते. स्वामी विद्वान आणि पारमार्थिक अधिकारी होते. चांदोरीच्या केळकर शास्त्री बुवांनी त्या स्वामींची भेट नारायण महाराजांशी घडवून आणली. स्वामी महाराज म्हणाले, अहो, हे तर फार मोठे अधिकारी साधू आहेत. स्वामींनी नानासाहेब हिंगणे यांची भेट घेऊन त्यांना नारायण महाराजांचा महिमा सांगितला. त्यांनी दुसऱ्या दिवशी गोपाळ शास्त्री नामजोशी आणि केळकर शास्त्री यांना बरोबर घेऊन जात महाराजांची श्मश्रू करवून त्यांना स्नान घातले आणि मठात नेऊन बसवले. त्यानंतर शके 1818 माघवद्य द्वितीया हा दिवस ठरवून तेलंग स्वामींनी महाराजांना छाटी घातली आणि वंदन केले. संन्यास दिल्यानंतर काशीनाथ शास्त्री आणि त्र्यंबक शास्त्री केळकर यांनी महाराजांची व्यवस्था फारच चांगली ठेवली. इसवी सन 1895 मध्ये नानासाहेब हिंगणे यांच्याकडे मुंबईचे भाटवडेकर आले होते. डॉक्टर भाटवडेकर हे गणपतीचे उपासक होते. ज्यावेळी भाटवडेकर चांदोरीच्या हद्दीत शिरले त्यावेळेपासून महाराज मठात सांगू लागले, आज गणपत्या आला बर का. पुढे पेशंट तपासणी झाल्यावर डॉक्टर महाराजांच्या दर्शनासाठी गेले असता महाराजांनी गणपती अथर्व शीर्ष म्हणण्यास सुरुवात केली. ते ऐकून डॉक्टर साहेब म्हणाले, देवा, धन्य झालो. दररोज अथर्व शीर्ष म्हणताना मला एक शंका येत असे, ती शंका आपण दूर केली. शेगावचे श्री गजानन महाराज एकदा चांदोरीस आले होते. त्यावेळी हे दोन्ही महात्मे एकत्र जेवले. त्यानंतर कित्येक दिवसांनी नानासाहेब हिंगणे हे शेगावला गेले असता त्यांनी गजानन महाराजांचे दर्शन घेतले तर महाराजांना चांदोरीची आठवण झाली. ते म्हणाले, नारायण आणि गजानन एकाच ताटात जेवले. त्यांनी
याप्रमाणे आठवण दिलेली पाहून नानासाहेबांना फार आनंद झाला. नानासाहेब हिंगणे आजारी पडले. त्यावेळी महाराज 7-8 दिवस आधीच गंगेवर मोठ्याने ओरडत, चांदोरी रांडकी झाली, चांदोरीस आग लागली, दूध गेले, दूध गेले. त्या दिवसानंतर 7-8 दिवसांनी नानासाहेब स्वर्गवासी झाले आणि महाराजांची बडबडही बंद झाली. आपला निस्सिम भक्त गेल्याचे पाहून महाराज खूप दुःखी झाले. त्यांनी 2 दिवस अन्नाला स्पर्श देखील केला नाही. महाराजांच्या दर्शनाला येणारी मंडळी मेवा, मिठाई, फळे, वस्त्रे असं काही काही घेऊन येत असत. लहर आली तर फळांपैकी आंब्याचा रस ते थोडा काढून घेत असत. मिठाई मुलांना वाटली जात असे, बाकीचे जिन्नस वाटेल तो घेऊन जाई. महाराजांना कशाचीही पर्वा नव्हती. त्यांच्या अंगावर मंडळी चांगले कपडे घालत, पण तो कपडा अंगावरून खाली पडल्यावर महाराज तो चुकूनही पुन्हा अंगावर घेत नसत. महाराज अंगावर कांबळे घेऊन बसत, ते तोंडावरून घेत असत. कोणी सात्विक वृत्तीचा भाविक दर्शनाला आला तर तोंडावरचे कांबळे काढून ते दर्शन देत असत. त्यांच्या अंगावरचा कपडा काढण्याची कोणाची ताकद नव्हती. नानासाहेब हिंगणे मात्र त्यांच्या तोंडावरचे पांघरूण काढून त्यांच्याशी बोलत असत. महाराजांची त्यांच्यावर फार कृपा होती. सन 1900 आषाढ वद्य चतुर्थीला महाराजांना अतिसाराचा त्रास झाला. पुष्कळ उपाय केले, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पहाटे मात्र त्यांनी केळकर शास्त्रींना हाक मारली आणि भाजी भाकर आहे का असं विचारलं आणि अतिसार बंद झाले. मंडळींना फार आनंद झाला. मात्र नानासाहेब लगबगीने वाड्यावरून आले तसे महाराजांनी डोळे उघडले. आपल्या आसनावर सहजासन घालून बसले आणि सर्वांना आशीर्वाद देऊन प्राणज्योत परमात्म्यात विलीन केली. गंगामाईच्या काठावर त्यांना समाधी देण्यात आली. 1917 बांधकामासाठी ही समाधी उकरली असता 17 वर्षांनंतर महाराज त्याच अवस्थेत बसलेले अनेकांनी पाहिले. अंगावरची वस्त्रे देखील खराब झालेली नव्हती. सर्वांचे दर्शन झाल्यावर 3 दिवसांनी समाधीच्या बांधकामास सुरुवात झाली आणि सध्याचे मंदिर बांधण्यात आले. धन्यवाद. मंडळी, तुम्हाला आजची कथा कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुमची रजा घेते.

0: नमस्कार श्रोते हो, आर्बिट्रेटरकडे
1: अपील करण्याची काही तरतूद आहे का? कुठल्या आदेशावर अपील करता येते? म्हणजे अशा प्रकारचा एका पक्षाचा अर्ज मान्य केला असेल आणि प्रतिपक्षाला म्हणजे दुसऱ्या पक्षाला जर ते मान्य नसेल तर काय होत?
2: मोठा गमतीदार प्रश्न आहे, पण याचं उत्तर स्पष्ट भाषेमध्ये नाही असंच आहे. कायद्यामध्ये त्याला ऍब्सोल्यूट अँड अनएक्सटेंडेबल असं म्हटलेलं आहे, म्हणजेच परिपूर्ण आणि वाढवता न येण्याजोगा असा याचा मराठीमध्ये अर्थ होतो. इंडियन लिमिटेशन ऍक्टच्या कलम 4 चा याला संदर्भ आहे.
1: या प्रक्रियेत न्यायालयाकडे अपील करण्याची काही तरतूद आहे का?
2: होय, आपण मागील काही भागामध्ये चर्चा केलेले काही अपवाद वगळता हा निकाल, ज्याला आर्बिट्रल अवॉर्ड असं कायद्याच्या भाषेमध्ये म्हणतात, तो अंतिम दोन्ही पक्षांना बंधनकारक असतो.
1: या प्रक्रियेत न्यायालयाकडे अपील करण्याची
2: सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये कोर्टाची डिक्री ज्याप्रमाणे अंमलात आणली जाते त्याच पद्धतीने हा निकाल किंवा आर्बिट्रल अवॉर्ड देखील अंमलात आणला जातो.
1: या प्रक्रियेत न्यायालयाकडे अपील करण्याची काही तरतूद आहे का? कुठल्या आदेशावर अपील करता येते?
2: हे आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला सारण्याबद्दल न्यायालयाकडे अर्ज दाखल करण्याची जी मुदत असते ती संपल्यानंतर किंवा असा अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर हे अवॉर्ड अंमलामध्ये आणलं जातं.
1: या प्रक्रियेत न्यायालयाकडे अपील करण्याची काही तरतूद आहे का?
2: होय, निश्चितच आहे.
1: कुठल्या आदेशावर अपील करता येते?
2: या कायद्याच्या कलम 9 खाली दिलेल्या आदेशांवरती अपील करता येतं. उदाहरणार्थ अज्ञान व्यक्तीचा पालक नेमण्याबद्दल, अर्थात या लवाद प्रक्रियेपुरताच, किंवा ज्याची मानसिक स्थिती ठीक नाही त्याचा प्रतिनिधी या लवाद प्रक्रियेपुरता नेमण्याबद्दल इत्यादी आदेशांवरती अपील करता येतं.
1: म्हणजे अशा प्रकारचा एका पक्षाचा अर्ज मान्य केला असेल आणि प्रतिपक्षाला म्हणजे दुसऱ्या पक्षाला जर ते मान्य नसेल तर काय होतं?
2: दोन्ही बाबतीमध्ये म्हणजे एका पक्षाचा अशा संदर्भातला अर्ज लवाद किंवा लवाद न्यायाधिकरणाने मान्य केला असेल किंवा फेटाळला असेल तरीही त्यावरती न्यायालयामध्ये अपील करता येईल.
0: क्या बात आहे सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांशी या न्याय प्रक्रियेतल्या ज्या संबंधित गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही गप्पा मारल्यात.
3: धन्यवाद.
0: श्रोते हो, हे होते कृष्णभूषण महाशब्दे, जे आर्बिट्रेटर म्हणजे लवाद आहेत, त्यांच्याशी आपण पुन्हा गप्पा मारणार आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, सावित्री अबेकसच्या या कार्यक्रमातल्या या पुढच्या भागात सगळ्या श्रोत्यांचं मी देविका मनापासून स्वागत करते. आजही आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे एक शिक्षिका जी ब्रेन ट्रेनच्या अकॅडमीशी जोडली गेलेली आहे आणि तिचाच आज सगळा प्रवास आपण इथं जाणून घेणार आहोत. श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत म्हसरूळ इथनं प्रमिला गांगुर्डे मॅडम आणि त्यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. अबेकसचा आणि त्यांचा प्रवास कसा सुरू झाला हे सगळं त्यांच्याकडनं आता जाणून घेणार आहोत. प्रमिलाताई, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: धन्यवाद. मी खरं तर तुमचे आणि आमच्या ब्रेन ट्रेन संस्थेचे नरेंद्र निकुंभ सर यांचे खरं तर खूप आभार मानेन की आमच्यासाठी हा प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिला.
0: नक्की नक्की, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. कायमच अशा छान कार्यक्रमांना किंवा छान गोष्टींना प्रोत्साहन देत असतो. आता आपण तुमच्याकडे येऊया. आपण मूळच्या कुठल्या आहात, आपलं शिक्षण काय झालंय?
1: माझं माहेर रामाचे पिंपळस आहे.
0: बर.
1: आणि सासर माझं सोग्रस आहे, चांदवड तालुका.
0: अच्छा.
1: पण राहायला आम्ही नाशिकमध्येच आहे.
0: बर.
1: माझं शिक्षण तसं BA BEd आहे आणि मी DSM कोर्स पण केला आणि वेगवेगळ्या कोर्सेस मी अजून पण करत असते, शिकत असते नवीन नवीन.
0: अच्छा. बर. आणि मग DEd केल्यानंतर आपण कुठे नोकरी केली होती?
1: BEd केलं मी आणि BEd केल्यानंतर मी एका वैदिक पाठशाळेमध्ये होते करंजगाव येथे.
0: अच्छा.
1: जवळजवळ मी 6 वर्ष तिथे मॅथ टीचिंग करत होते.
0: बर.
1: आणि तिथे माझे खूप छान अनुभव होता त्या स्कूलचा. पण मी स्कूल सुटल्यानंतर माझं मी 2021 मुलांसाठी सासूबाईंसाठी मला नाशिकमध्ये यावं लागलं.
0: बर.
1: आणि नाशिकमध्ये आल्यानंतर एकदम सकाळी पहाटे 4:45 ते रात्री 11 असणारं आमचं वैदिक पाठशाळेचं शेड्यूल.
0: हो.
1: आणि इथे आल्यानंतर एकदम फ्री की आता काय करायचं असा माझ्या समोर मोठा प्रश्न उभा होता.
0: आणि
1: त्या काळामध्ये माझा संबंध ब्रेन ट्रेन संस्थेशी आला.
0: बर. आणि मग जसं तुम्ही सांगितलं की मग आधी आपण ही जी पाठशाळा होती ती तुमच्या गावातच होती?
1: नाही, करंजगावला.
0: बर.
1: एक निफाड तालुक्यामध्ये करंजगाव म्हणून एक गाव आहे आणि तिथे एक वैदिक पाठशाळा आहे जी मुलांना होम स्कूलिंग म्हणून असतं तिथे मुलांसाठी.
0: अच्छा. तशा पद्धतीचं शिक्षण
1: हो, वैदिक शिक्षण.
0: मग ब्रेन ट्रेन बद्दल आपल्याला कसं समजलं, कोणाकडनं कळालं?
1: माझी ननंदे ठाकरे म्हणून मनीषा ठाकरे त्यांची मुलगी सरांकडे कोरोना काळामध्ये फ्री अबॅकस शिकत होती.
0: बर.
1: आणि मी इथं आल्यानंतर माझा मुलगा आहे 8वीमध्ये आता, त्या मुलासाठी म्हणून त्यांनी माझ्या नंदेने मला कळवलं की असे क्लासेस होतात फ्री मध्ये आणि मग तू पण कर त्यांच्यासोबत. मी ज्यावेळेस सरांशी कॉन्टॅक्ट केला तेव्हा सरांनी सांगितलं की मुलासोबत तुम्ही पण बसा ताई क्लासला. आणि मी त्याच्यासोबत बसायला लागले. पण सुरुवातीला मला भीती वाटत होती की मला हे जमेल की नाही कसं, पण गणिताची आवड असल्यामुळे आणि मी आधी गणित शिकवत होते त्याच्यामुळे मला ते खूप सोपं वाटायला लागलं आणि मी सहजच याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत गेले.
0: बर.
1: आणि मग 2021 पासून मी संस्थेशी जोडले गेले.
0: अच्छा. आणि मग शिक्षण आपलं सुरू झालं.
1: हो.
0: मग हा प्रवास कसा होता की अगदी 6 वर्ष आपण टीचर म्हणून काम केलं, ते पारंपरिक आपलं गणित होते रेग्युलर जे काही आपलं असतं नेहमीचं ते, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपण अबॅकसकडे वळालात, तर मग ते रुटीन तुमचं कसं होतं?
1: मला खूप छान वाटलं म्हणजे जेव्हा मी अबॅकसशी संबंधित आले तर कितीतरी नवीन टेक्निक आम्ही वैदिक पाठशाळेमध्ये शिकवताना नवीन नवीन टेक्निक शोधतच असायचो की काय शिकवता येईल नवीन मुलांसाठी. तर त्यात मला ही नवीन टेक्निक मिळाल्यावर मला इतका आनंद झाला की काहीतरी मला नवीन मिळतंय आणि त्या थ्रू मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोशल वर्क सुरू केलं. मग मला जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचता येईल, मी जवळजवळ 1000 लोकांपर्यंत पोहोचले की मला फ्री 0 लेवल त्यांना अबॅकस शिकवता येईल असं मी माझ्या त्या वैदिक पाठशाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी पण गेली, तिथे पण गेली. त्याच्यानंतर मी त्र्यंबकेश्वरला जात होती 1 वर्ष, माझे मिस्टर मला आठवड्यातनं 1 दिवस असं रोज घेऊन जात होते.
0: बर, बर.
1: आणि तिथल्या पण विद्यार्थ्यांना मी जवळजवळ 5 लेवल त्यांना शिकवल्या फ्री, कुठलीही कॉस्ट न घेता. आणि ते खेड्यावरचे एकदम छोट्या खेड्यापाड्यातले मुलं त्या ठिकाणी एका पाठशाळेमध्ये शिकतायत. तिथं एक साधी एक आश्रमशाळा आहे आणि त्या आश्रमशाळेमध्ये मी गेली आणि तिथे 60 विद्यार्थ्यांना मला हे शिकवता आलं. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघितला या अबॅकस थ्रू की मला तो खूप भावला. म्हणजे सरांकडनं जी गोष्ट आम्हाला मिळाली, सर जे सोशल वर्क करत होते कोरोना काळामध्ये त्यांनी खूप विद्यार्थ्यांना घडवलं फ्रीमध्ये शिकवलं, तसं मला पण ते त्यांच्याकडनंच मिळालेली ती प्रेरणा होती आणि त्यांच्यामुळे मी ही गोष्ट करू शकले.
0: असं
1: त्यात माझ्या मिस्टरांनी मला खूप साथ दिली की ते ड्युटी ऍडजस्ट करत होते 48-48 तास ड्युटी ऍडजस्ट करून मग सुट्टी ऍडजस्ट करत होते आणि मग आम्ही दोघ जण जाऊन अख्खा दिवस आम्ही तिथे थांबत होतो आणि त्या विद्यार्थ्यांना शिकवत होतो.
0: क्या बात आहे, खूप छान. म्हणजे तुमची आवड फक्त तुमची आवड राहिली नाही तर त्या मिस्टरांनी सुद्धा तेवढीच साथ दिली आणि त्यांनी त्याच्यासाठी स्वतः ऍडजस्टमेंट करून तुम्हाला तिथपर्यंत नेण्याचं खूप मोलाचं काम केलं, जेणेकरून अशा पातळीपर्यंतच्या मुलांशी तुम्ही संवाद साधू शकल्या की ज्यांना ह्या गोष्टी सहज उपलब्ध होऊ शकत नव्हत्या. मला आपल्याला पुढे असं विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही अॅबॅकस शिकायला लागल्या तेव्हा अॅबॅकसमध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या का शिकताना?
1: शिकताना अडचणी आल्या, पण मग ज्या ज्या अडचणी येत होत्या ना, तर त्याचे सोल्युशन म्हणजे आमचे सर की आमचे जे क्लास 9:30 सुरू होतात ना, तर 12 की 12:30 जोपर्यंत प्रत्येकाचं प्रश्नांचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत आमचे सर आम्हाला उत्तर देत असतात. आणि सुरुवातीला आम्हाला त्रास झाला तर तो सरांनी आमचा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्या सरांकडे होतं आणि ते आम्हाला मिळत गेलं. म्हणजे अगदी आमचे क्लास उभे करण्यापासून किती छोटासा आम्ही सर्टिफिकेशनचा कार्यक्रम जरी ठेवला असेल तरी सर आमचे तिथे उपलब्ध झाले, म्हणजे आमच्यासाठी आले. सर आले, आमच्या रुपाली मॅडम आहे, नंदिनी मॅडम आहे, ज्यांचा मी खास उल्लेख करेल या ठिकाणी की त्या सपोर्ट सिस्टीम आहे या ठिकाणी सरांसोबत उभ्या राहणाऱ्या, आणि त्यांनी त्या सुद्धा आमच्यासाठी आल्या आणि आमचे क्लासेस पण रन करण्यासाठी आम्हाला खूप मदत केली सरांनी.
0: क्या बात आहे. असं हार्डवर्क करणारी टीम असेल तर नक्कीच आपल्याला उत्साह येतो आणि मुळात ही एक भावना मनात असते की माझ्या पाठीशी कोणीतरी खंबीर उभं आहे. मला आपल्याला पुढे असं विचारायचं आहे ते म्हणजे की जसं तुम्ही सुरुवात केली शिकायला तसं क्लासेस काढण्याचाही विचार मनात आला असेल, मग ही सुरुवात कधी झाली आणि किती विद्यार्थी आहेत आता?
1: मी सुरुवात माझ्या बिल्डिंग मधली एक विद्यार्थिनी घेऊन सुरुवात केली. म्हणजे माझ्याच बिल्डिंग मध्ये पहिल्या मजल्यावर एक चव्हाण म्हणून राहत होते, त्यांची एक मुलगी होती, ती माझ्याकडे सहज येऊन बसायला लागली सुरुवातीला आणि तिच्यापासून मी सुरुवात केली. ती आणि माझा मुलगा असं त्यांच्यापासून मी सुरुवात केली क्लासला आणि तो सुरुवात होत होत आज माझ्याकडे 100 विद्यार्थी आहे.
0: अरे वा, छान. नक्कीच, म्हणजे हा खूप मोठा पल्ला आहे की अगदी एका मुलीपासून तुम्ही अगदी 100 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले आहात आणि अर्थातच हा सक्सेस रेट आहे म्हणायला हरकत नाही की माउथ पब्लिसिटी आपोआप होते की आपल्याला चांगलं शिक्षण मिळतंय. तर नक्कीच, आणि मुळात ब्रेन ट्रेनचं हेच वैशिष्ट्य आहे की अगदी अल्प दरामध्ये या सगळ्या सुविधा तुम्ही त्यांना उपलब्ध करून देत आहात. मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे ते म्हणजे की जसं तुम्ही सांगितलं की खूप मिस्टरांनी तुम्हाला मदत केली, त्याच्यामुळे तुमचे खूप कामं सोपे झाले, आणि हे सगळं करत असताना आणखीन आता तिथे जाऊन प्रत्यक्ष शिकवताना काही अडचणी आल्या का?
1: त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर ना अडचणी तर खूप आल्या, म्हणजे अगदी ऊन वारा पाऊस आम्ही कशाची पर्वा केली नाही. पाऊस असेल तरी आम्ही थांबलो नाही त्या दिवशी. जर आम्ही कमिटमेंट केलंय की त्या दिवशी आम्हाला 1 तिथे पोहोचायचंय, तर आमचे सर जेव्हा ड्युटीवर नाही येत होते ते फक्त जेवण करत होते आणि आम्ही लगेच निघत होतो.
0: बर.
1: आणि तिथे जाऊन त्या ठिकाणी जवळजवळ 2-2.5 तास आम्ही त्या मुलांसोबत घालवत होतो. म्हणजे त्यावेळेस अडचण आली की त्या मुलांना तेवढं समज नव्हती. काही विद्यार्थी असे होते की ज्यांना कळत नव्हत्या त्या गोष्टी, तर त्यांच्यासाठी माझे मिस्टर ते स्वतः पण बसले, माझा मुलगा पण आला माझ्यासोबत,
0: अरे वा,
1: ते पण बसले आणि प्रत्येक विद्यार्थ्याला सेपरेट घेऊन त्यांनी शिकवलं.
0: बर.
1: असं आम्ही सगळेच करत होतो त्या गोष्टी आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत होतो आणि ते जे कितकी ऍक्टिव्ह होतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. आणि याची पोचपावती मला अशी मिळाली की मी आता 1-2 महिन्यापूर्वी एका लग्नामध्ये त्यातलाच विद्यार्थी मला तो भेटला, तो त्र्यंबकेश्वरचा एक विद्यार्थी, तो आता त्या एका लग्नामध्ये आलेला होता आणि तो त्यांनी मला बघितल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो काहीतरी वेगळाच होता. त्याला म्हणजे काहीतरी सापडलंय असं त्या तो चेहऱ्यावरचा आनंद होता. तो खूप पटकन पळत आला आणि त्यांनी पटकन येऊन माझ्या पाया पडला आणि सांगितलं की म्हणजे मी खरं तर ओळखलं नाही त्याला, कारण एवढ्या 60 विद्यार्थ्यांमध्ये तो काही चेहरा लक्षात नव्हता. पण त्यांनी मला आठवण करून दिली की ताई तुम्ही आम्हाला अभ्यास शिकवायला त्र्यंबकेश्वरला येत होता, आणि त्याला खूप छान वाटलं. ही पोचपावती होती माझ्यासाठी की आपल्याला कोणीतरी लक्षात ठेवतं ही गोष्ट.
0: खरंच आहे, खरंच आहे. आणि विद्यार्थ्यांना मला वाटतं शिक्षक लक्षात राहतातच, आणि खरंच खूप छान तो आनंद तुमचा आमच्या चेहऱ्यावरही दिसतो आहेच आहे. आणखीन आता याच्यामध्ये काय अचीव करण्याची इच्छा आहे?
1: याच्यामध्ये मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे जसं आमचं ब्रेन ट्रेनचं ब्रीद वाक्यच आहे, आम्हाला प्रत्येक गल्ली गल्ली पर्यंत पोहोचायचं आहे.
0: बरोबर.
1: तर जास्तीत जास्त लोकांना, म्हणजे हे अॅबॅकस जसं काही ठराविक लोकांसाठी ठेवलेलं होतं, ठराविक लोकांची मक्तेदारी होती, तशी न राहता आम्हाला किती अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचून हे अॅबॅकस पोहोचवायचंय लोकांपर्यंत. आणि मला जेवढं फ्रीली काम करता येईल, कुठलेही चार्जेस न घेता मला जेवढं काम करता येईल, आणि सरांनी आम्हाला ते फ्रीडम दिलेलं आहे, त्याच्यामुळे तो एक खूप सपोर्ट आहे आम्हाला आमच्या सरांचा की त्यांनी फ्रीडम दिलाय की तुम्ही करा.
0: हो.
1: आणि आम्हाला तिथपर्यंत पोहोचायचंय, म्हणजे अगदी आपल्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये इथल्या तिथे पण आम्हाला जायचंय. ते पण असे विद्यार्थी असतात की त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे.
0: खरे.
1: त्यांना पोहोचून त्यांच्यापर्यंत ही गोष्ट आणि मी सुरुवात केलेली आहे या गोष्टीला.
0: बरोबर. अच्छा, अरे वा, खूप छान वाटलं सगळं हे ऐकून. आणि आता जाता आता शेवटचा प्रश्न हा की तुमचा जो विद्यार्थी आहे भार्गव जोशी, त्यांच्याशी आपण आता नुकतंच बोललो होतो, तर त्याच्याबद्दल आपण काय बोलाल?
1: तो जवळजवळ 1.5-2 वर्ष झाले माझ्या संपर्कात आहे, आणि तो अगदी सुरुवातीला आला तर थोडासा लाजराबुजरा होता, असा पटकन बोलायचा नाही. पण जसजसा तो यात ऍक्टिव्ह होत गेला, म्हणजे जसं अॅबॅकस आणि वैदिक मॅथ तो शिकत गेला, तसतसा तो त्याच्यामधला ऍक्टिव्हनेस वाढत गेला. आणि इतकं छान की त्याच्यातला जो रिस्पॉन्स बघितला मी की खूप छान करतोय तो ह्या गोष्टी आणि ऍक्टिव्ह होतोय. तसं म्हणजे मुळात तो हुशारच आहे, छान ऍक्टिंग वगैरे करतो, नाटकांमध्ये काम करतो, तो पिक्चरमध्ये पण काम करतो, आणि त्याचा सपोर्ट त्याला ह्या गोष्टीने अजूनच जास्त मिळाला. आणि ऍक्टिव्ह कुटुंबामधून असल्यामुळे ते खूप छान वाटलं त्याचं.
0: खूपच छान.
1: तसंच मला अजून एका विद्यार्थ्याबद्दल पण बोलायचं आहे. माझ्याकडे एक अर्चित नावाचा विद्यार्थी आलेला होता, येवल्या तालुक्यातला होता तो मुलगा, आणि त्याचं होम स्कूलिंग चालू आहे. तो स्कूलमध्ये गेलेला नाहीये, 3री पर्यंत स्कूलमध्ये गेला आणि त्याच्यानंतर तो घरीच होता. आणि आता तो माझ्याकडे आला तेव्हा तो 9वीत होता. तर तो आल्यानंतर त्याने 2 महिन्यामध्ये सर्व लेवल शिकून घेतला.
0: अरे वा.
1: अॅबॅकस काही फक्त काही ठराविक काळापुरतं शिकायचं असं नाही, तर त्याने 2 महिन्यामध्ये सर्व लेवल अॅबॅकस आणि वैदिक मॅथ पूर्ण शिकलं आणि 3 दिवसामध्ये लेवल 3 कम्प्लीट करणारा माझा तो विद्यार्थी.
0: छान
1: म्हणजे स्पीड होत त्याचं आणि ते करणं. म्हणजे मी प्रयत्न केला होता की तो आज यावा इथे, पण तो नेमका गावी गेलेला असल्यामुळे तो नाही येऊ शकला. पण असे विद्यार्थी पण इथे मिळतात आपल्याला की ऍक्टिव्ह असतात आणि खूप काहीतरी करून दाखवायचं असतं.
0: खरंच आहे, खरंच आहे. आणि मुलांना जर ती संधी मिळाली तर मुलं सुद्धा त्याचा फायदा घेतात. जसं तुम्ही म्हणालात की काही मुलं आपल्या डोळ्यासमोर असतात पण त्यांच्यात काय गुण असतात हे आपल्याला माहिती नसतं. आणि खरंच तुम्ही दोघांचाही उल्लेख केला, दोघांनाही आज हा कार्यक्रम ऐकताना खूप छान वाटलं असेल की आपली शिक्षिका आपल्याबद्दल इतकं भरभरून बोलतीये. आम्हालाही खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, तुमचा सगळा प्रवास जाणून घेताना. तुमच्या मनात ज्याही काही इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण हो, तुमचं उत्तम करिअर घडो अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि तुम्ही इथे आला त्याच्याबद्दल आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: थँक्यू मॅम.

0: नमस्कार श्रोते हो, सध्या युद्धाचा विषय सुरू आहे आणि त्या विषयाला धरूनच आज आपल्याकडे पाहुणे आलेत श्री काशीनाथ देवधर, की जे DRDO चे माजी समूह संचालक आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. काशीनाथ जी, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार. आणि सर्वप्रथम मी आभारी आहे की मला आपण ही संधी उपलब्ध करून दिली.
0: काशीनाथ जी, सगळ्याच भारतीय लोकांसाठी DRDO हे म्हणजे स्वप्नातलं असल्यासारखं आहे की अनेक शोध DRDO ने लावलेले आहे, जे पूर्वी कधी नव्हतं ते आत्ता दिसतंय. काय सांगाल तुम्ही?
1: आपल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ही जी तिन्ही दलं आहेत, या तिन्ही दलांना लागणारी सर्व प्रकारची साधनसामुग्री, युद्ध साहित्य ज्याला आपण म्हणतो, शस्त्रास्त्र असतील, दारुगोळा असेल, हे सगळं पूर्वी आपण परदेशातनं विकत आणत होतो आणि एका अर्थाने आपण परदेशावरती अवलंबून होतो. पण आपण स्वतःचं केलं पाहिजे हा विषय करून DRDO 1958 साली सुरुवात झाली. कारण त्यावेळेला आपल्याकडं काही शस्त्रास्त्राचं ज्ञान पण नव्हतं आणि काहीच नव्हतं. त्यानंतर शस्त्रास्त्रांची डेव्हलपमेंट करायला सुरुवात झाली. पण ती सुरुवात अशी होती की ज्ञान नसल्यामुळं आणि माहिती नसल्यामुळं जी आहेत ती बघायची, त्याच्यावरनं शिकायचं. जी ब्रिटिश काळात जी होती आपल्या सैन्य दलांकडं, त्याचं बघायचं आणि ते काम बघायचं, त्यातनं शिकायचं आणि मग त्याच्यामध्ये काय त्याचं प्रिन्सिपल आधी समजून घ्यायचं आणि त्याच्यावर आधारित आपण त्याच्यात कसं इम्प्रूव्हमेंट करू शकू. पण हे सगळे प्रयोग समजून घेणं आणि हे करणं असे जवळजवळ 20 वर्ष पहिली आपली याच्यात गेली. त्या 20 वर्षानंतर मात्र आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग का होईना, आहे तशा तरी किमान गोष्टी करू शकतो का, असा एक प्रयोग सुरू झाला. आणि पुढची 10-20 वर्ष ही त्या काळात गेली. त्यामुळं साधारण पहिले 1980 काळपर्यंत, म्हणजे 20-25 वर्ष पहिल्यांदा आपण शिकण्यामध्ये घालवली. पण नंतर DRDO ने स्वतःच्या सिस्टीम तयार करायला सुरुवात केली आणि योगायोगाने भारताची तोफ प्रणाली विकसित करणारा जो गट होता त्या गटामध्ये माझी नियुक्ती झाली 1982 साली. आणि तेव्हापासून मी शस्त्रास्त्रांमध्ये प्रामुख्याने तोफा, गन, ह्याच्यावरती काम करायला सुरुवात केली होती.
0: तोफा या विषयावरती जर आलो आपण तर सगळ्यात भारतातल्या कोणालाही आठवतं ते म्हणजे बोफोर्स. त्या बोफोर्स तोफा आणि आपल्या इथलं संशोधन याच्यात काही साम्य आहे का?
1: बोफोर्स तोफाची आठवण निघणं स्वाभाविक आहे, कारण मी 1982 ला जेव्हा काम करायला सुरुवात केली त्यावेळेला ज्याला ग्राउंडपासून, झिरोपासून सुरुवात केलेली होती. तंत्रज्ञान आपल्याकडे काही नव्हतं आणि त्या तंत्रज्ञानावर आधारित आम्ही 4-5 वर्ष प्रत्यक्ष, जशी बोफोर्सची गन होती तशीच गन स्वतःची असावी म्हणून आम्ही काम करत होतो. मग त्याचं डिझाईन झालं, ड्रॉइंग बोर्डवरती ड्रॉइंग झालं, काही प्रमाणात काही कॉम्पोनंट्स आणि सबसिस्टीम लेवलवरती सिस्टीम तयार करून त्याचं टेस्टिंग झालं आणि हे काम चालू होतं. परंतु त्यावेळेला जास्तीची गरज असल्यामुळं एक मोठा निर्णय त्या काळात घेतला राजीव गांधी सरकारने आणि आपल्या सगळ्यांना बोफोर्स हे वेगळ्या अर्थाने माहीत आहे, कारण बोफोर्स हे भ्रष्टाचार आणि ह्याच्यासाठी बदनाम झालेलं नाव आहे. पण ती तोफ जी होती त्या तोफा स्वीडिश बनावटीच्या घेतल्या आपण आणि एकदम 410 तोफा घेतल्या. आणि आम्हाला सांगण्यात आलं DRDOला की आता तुमची काय गरज आहे, म्हणजे आम्हाला तोफा मिळालेली आहेत, आता तुम्ही काहीतरी दुसरं करा. म्हणजे पहिल्यांदा DRDOकडनं अपेक्षा होती की स्वदेशी पद्धतीचं बनावं, पण त्याला लागणारा कालावधी, त्याला लागणारा पैसा, त्याला लागणारं हे पूर्वीच्या काळात मिळत नव्हतं. आणि वाईट वाटतं कधी कधी सांगायला की बोफोर्स तोफा आणल्यानंतर आम्ही जे काम करत होतो ते बंद करून टाकलं. आणि 25 वर्षानंतर ज्यावेळेला आता बोफोर्स तोफा आता बाद झाल्यात, आता काय करायचं असा प्रश्न आला, तर तेव्हा आर्मीने आम्हाला विचारलं की तुमच्याकडे काही तोफ आहे का. म्हणजे आमचं माझं काय म्हणणं होतं की ही प्रोजेक्ट बंद करण्याची गरज नव्हती, आम्ही जे काम करत होतो संशोधन, कारण संशोधन ही गोष्ट अशी की त्याला 5-10

0: वर्ष लागतात, तंत्रज्ञान विकसित करावं लागतं, ते मॉडेल करावं लागतं, त्याचं प्रत्यक्ष करून बघायला लागतं, टेस्टिंग करायला लागतात. ही एक सायकल आहे, प्रोसेस आहे. त्या प्रोसेसला लागणारा वेळ जर दिला नाही तर आम्ही मागं पडलो. आणि मग परत जेव्हा 25 वर्षानंतर 2009-10 साली बोफोर्सनंतर काय असा प्रश्न आर्मीच्या समोर तयार झाला, तेव्हा मात्र लक्षात आलं की आपल्याकडं काही नाही आहे, कारण प्रोजेक्टच नव्हता. मग त्याच्यापुढं प्रोजेक्ट घेऊन ते जगाशी कॉम्पिट करत बसणं हा खरं म्हटलं तर कठीण जॉब होता. पण तेही DRDOने केलं. आणि 2014 ज्या वेळेला पर्रीकर आमचे प्रमुख होते, त्यांनी ह्याला खूप चांगल्या पद्धतीचा सपोर्ट केला भारतीयकरणाला. आणि आपण जी तोफ तयार केली, सांगायला आनंद वाटतो की ATAGS नावाची तोफ आहे, बोफोर्सच्या पुढच्या जनरेशनची ती तोफ आहे. आणि सगळे पॅरामीटर्स तर त्याच्यापेक्षा सरस आहेतच, परंतु जगात सर्वात जास्ती पल्ला असणारी ही तोफ आपण विकसित केली.
1: आणि ती पूर्णपणे भारतीय,
0: संपूर्ण भारतीय.
1: त्या बात आहे.
0: आणि स्वतःची तोफ आज आपण या स्थितीत आहोत. म्हणजे 1985 वेळेला ज्या तोफा घेतल्या त्यावेळेला भारताची ओळख अशी होती जगामध्ये की सगळ्यात जास्ती शस्त्रास्त्र आयात करणारा देश होती. आता मात्र आपण ठामपणे सांगू शकतो की आज भारत हा गेल्या 10 वर्षामध्ये इतकी गती घेतलेली आहे की स्वतःच्या तोफा तर केल्याच आहेत, अनेक शस्त्रास्त्र केली आहेत. 23,622 कोटी रुपयाचं निर्यात केली आपण यावर्षी, आणि 1.27 लाख कोटीचं प्रॉडक्शन हाऊस देशामध्ये बनवलेलं आहे. आणि येत्या 3 वर्षामध्ये 2029-30 पर्यंत भारताचं लक्ष आहे की 3 लाख कोटीचं प्रॉडक्शन आणि 50,000 कोटीची निर्यात ही अपेक्षित आहे. पण कालच्या 2-4 दिवसांमध्ये जे शस्त्र प्रूव्ह झालेत, भारतीय शस्त्र प्रूव्ह झालेत, त्याच्यावरनं असं वाटतंय की मागणी खूप वाढलेली आहे. आणि आपलं हे लक्ष 3 वर्षाच्याऐवजी 1 वर्षात पूर्ण होईल आणि आपण अजून मोठ्या प्रमाणावर पुढे जाऊ, असं चित्र आपण कालचे जी पाकिस्तानच्या बरोबर जी झटापट झाली आणि त्यामध्ये भारताने वापरलेली जी शस्त्रास्त्र आहेत त्याच्यावरून असं लक्षात येतं.
1: मी त्याकडे पण येणारच आहे. पण म्हणजे छान श्रोत्यांना आमच्या भारतीय शस्त्रास्त्रांमधल्या तोफांचा इतिहासच या निमित्ताने मला वाटतं त्यांच्या समोर आलेला आहे. मला विचारायचं असं आहे सर, ह्या तोफांचा जो तुम्ही इतिहास सांगितला आणि आत्ताची जी आपल्याकडे तोफ आहे याच्यामध्ये बेसिक काही फरक आहे? आणि आजची जी तोफ आहे ही जागतिक स्तरावरती आपल्याला कुठे नेऊन ठेवते?
0: एक भारताला चांगली ओळख मिळवून देण्यासाठी ही तोफ बघितली पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला आपण आपली तोफ तयार करत होतो त्यावेळेला बरंचसं तंत्रज्ञान हे आपल्याला काही वेळेला लॅबमध्ये विकसित करायचं, अकॅडमिक्सकडनं घ्यायचं आणि मग ते विकसित करायचं, याच्यामध्ये वेळ जायचा. आता कसं झालं आहे की कंकरंट इंजिनिअरिंगचा कन्सेप्ट आपण वापरतो की पॅरलली आपण प्रोडक्शन चालू करण्याचा पण विचार करतो. त्यामुळं 2014 जो एक महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे असा आहे की प्रायव्हेट कंपन्या यांना सुद्धा आता शस्त्रास्त्र तयार करणं, निर्यात करणं याच्यासाठी मुभा दिलेली आहे. पूर्वी असं होतं की फक्त सरकारी ज्या संस्था आहेत, ज्या कारखाने आहेत, मग तो खडकीचा गोळा बारूद कारखाना आहे, ॲम्युनिशन फॅक्टरी म्हणून आपण म्हणतो तो, किंवा गन अँड
1: वरणगावला
0: त्या बंदुकीच्या गोळ्या तयार करणारा कारखाना आहे भुसावळचा, असे ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डच्या अंतर्गत जवळजवळ 50 कारखाने होते, तेवढेच कारखाने फक्त हे शस्त्रास्त्रांच्या बद्दलचं प्रोडक्शन करत होते. आता मात्र अनेक प्रायव्हेट इंडस्ट्री ज्याला म्हणतो ही इंडस्ट्री याच्यामध्ये त्यांना मुभा दिल्यामुळे उतरलेली आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या नावाने सुद्धा 74% परदेशी लोक ह्याच्यात येऊन भारत अट एकच आहे की तुम्ही काही करा पण भारतात तयार केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं सुद्धा अनेक तंत्रज्ञानाचे लोक, या क्षेत्रातले जे मोठे मोठे प्लेयर आहेत, ते भारतात आता आपापले कारखाने काढत आहेत. त्याचा फायदा असा होतोय की इथल्या जनतेला त्याचं रोजगार मिळणं असेल, कौशल्य मिळणं असेल, हे तयार होतंय आणि आपला बेस वाढतोय त्या ह्याच्यामध्ये. त्याचा फायदा आज आपल्याला बघायला मिळतो की आपल्या आर्मीला सप्लाय करायच्या आधीच आपल्याला एक्सपोर्ट ऑर्डर्स मिळाले आणि आपण एक्सपोर्ट केले. म्हणजे 19 नोव्हेंबर 2022 भारताची जी कंपनी आहे भारत फोर्ज लिमिटेड याला 155.5 मिलियन डॉलरची ऑर्डर मिळाली, एक्सपोर्ट ऑर्डर मिळाली. अजून आपल्या 310 तोफांची ऑर्डर मिळायची होती, त्याच्या आधी ही एक्सपोर्ट ऑर्डर मिळाली. म्हणजे आज आपला पैसा उभा करण्याची सुद्धा जी स्थिती आहे ती याच्यामुळं मिळते आहे. आणि आपल्या मित्रपक्षांना आपण जर आर्म्स ॲम्युनिशन सप्लाय केले तर त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो आणि भारताला सुद्धा मानणारे आपला मित्रपक्ष असा जगामध्ये वाढत चाललेला आहे. त्यामुळं भारत हा महासत्ता या कॅटेगरीमध्ये आता आलेला आहे. म्हणजे डॉक्टर कलामांच्या बरोबर मी काम केलं आहे. डॉक्टर कलामांना एका 8वीतल्या मुलीने विचारलं होतं 30 वर्षापूर्वी की भारत हा कायम विकसनशील देश किती वर्ष राहणार, आपण विकसित देशांच्या यादीत कधी येणार. त्यावेळेला आपल्या सगळ्यांना आठवत असेल की 2020 भारत असा एक संकल्पना मांडून त्यांनी 1995 आसपास डॉक्टर कलामांनी मांडली होती. तर त्यांनी सगळी कॅल्क्युलेशन करून 20 आपण सगळ्यामध्ये पुढे जाऊ शकतो हा विश्वास दिला होता. आणि बिलियन बिट्स म्हणजे अनेकांना त्यांनी प्रेरणा दिली डॉक्टर कलामांनी. आणि 2020 भारत हा पुढं असणार आणि जगामध्ये ज्याला डॉक्टर कलाम म्हणत असत की आपल्याला काही एक नंबरवर जायचं आहे अशी आपली स्थिती नाही, पण आपण मजबूतीने स्वतःच्या पायावर उभारलं पाहिजे, किमान डिफेन्समध्ये आपण उभारलं पाहिजे असं करून.
1: आपण अनेक बातम्या ऐकतोय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत तर भरपूर काही काही येत आहे बातम्या ज्या टीव्हीवरती पण दाखवल्या जात आहेत. पाकिस्तानचं आपण असं केलं, पाकिस्तानच्या या तळांवरती हे केलं, त्यांचे विमानतळ पण आपण नेस्तनाभूत केले गेले, त्यांनी सुद्धा आपल्याकडे काय काय केलं, याच्यात खरं काय आणि खोटं काय हे कसं समजायचं हो, किंवा नेमकं काय झालं असावं.
0: कसं आहे, हल्ले करताना एक जसा जमिनीवरचा हल्ला असतो तर आत्ता जेवढे हल्ले झाले ते सगळे प्रामुख्याने हवेतून हल्ले झाले. आणि आत्ताचं जे युग आहे ते मिसाईलचं युग आहे. त्यामुळं पाकिस्तानने जेवढे काही मिसाईल्स असतील किंवा ड्रोन असतील आताच्या ह्याच्यात, म्हणजे UAVs ड्रोन की अनमॅन मशीन फ्लाईंग मशीन्स की ज्याच्यातनं बॉम्ब आहेत तो शत्रूवरती टाकण्याची क्षमता, तर असे तुर्कस्तानकडनं मिळालेले किंवा चीनकडनं मिळालेले अनेक ड्रोन पाकिस्तानने भारतावर लागोपाठ लागले आणि ते टीव्हीवर आपण बघितले. पण टीव्हीवर आपण हेही बघितलं की भारताने त्या त्या स्तरावरती ते सगळे हवेतल्या हवेतच नष्ट केले, ज्याला आपण एअर डिफेन्स सिस्टीम म्हणतो. तर एअर डिफेन्स सिस्टीम ही कशी आहे भारताची आत्ताची, तर सगळ्या जगात नावाजलेली सिस्टीम तयार झाली आणि प्रूव्हन झालेली आहे. कालच्या घटनेमुळे इतकी प्रूव्ह झाली आहे. तर ते मल्टी लेअर आहे, म्हणजे छोटीशी गोष्ट आली की छोट्याशा गोष्टीने त्याला तिथल्या तिथं उत्तर देणं, कमी रेंज असेल तर कमी रेंजवरचं. पण विमान किंवा मिसाईल किंवा बॅलिस्टिक मिसाईल असं जर आपल्यावर येऊ घातलं तर त्याला हवेतल्या हवेत तोडणारी पण यंत्रणा ही भारताची आहे. म्हणजे आकाश नावाचं मिसाईलचा सध्या खूप उल्लेख होतो आहे. किंवा दुसरा म्हणजे डिव्हास्टेटिंग इफेक्ट ज्याला देणारं असं ब्रह्मोज, ज्याला ब्रह्मास्त्र असं आपल्या भाषेत म्हणता येऊ शकतं, ह्याची एक भीती सगळ्या शत्रुपक्षाला आहे आणि त्याचा वापर आत्ता आपण केला. आणि ते जे स्वदेशी बनवलेले DRDO बनवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आत्ता आपल्याला कामाला येऊन सगळ्यांना, म्हणजे एक वेळ अशी होती की आम्ही ऐकायचो बऱ्याच वेळेला हे DRDO पोचणं म्हणजे पांढरा हत्ती पोचण्यासारखं आहे, पांढरा हत्ती पोचल्यासारखं, ह्याच्यात पैसा लावतात पण आउटपुट काही मिळत नाही आहे. पण ह्याला माझं स्पष्ट मत असं आहे की DRDOला पहिल्यांदा नीट कामच करू दिलं जायचं नाही, त्यांना कायम फायर फायटिंग मोडवर ठेवलं जायचं, R&D करू द्यायचं नाही. पण आता मात्र या 14 जो सरकारने एक सकारात्मक बदल केला आहे त्यामुळं असं लक्षात येतं की सरकार मोकळेपणाने फंड्स पण उपलब्ध करून देतं आणि स्वदेशीला जास्ती महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे आत्मनिर्भर भारत हे अभियान म्हणून चालवलं. आणि डिफेन्समध्ये हे जरी 1998 जेव्हा आपण अणुस्फोट केलेले होते तेव्हापासून डॉक्टर कलामांनी ॲटलिस्ट इन डिफेन्स वी शूड बी रिलाय ऑन आवर सेल्फ हा कन्सेप्ट दिला होता. म्हणजे सेल्फ रिलायंट इंडिया असं त्यावेळेला त्यांनी नाव दिलं होतं. त्याचंच एक्सटेन्शन आत्ता आपल्याला बघतो की आत्मनिर्भर भारत प्रत्येक क्षेत्रामध्ये, छोट्या छोट्या क्षेत्रामध्ये परदेशावर का अवलंबून राहायचं? कोविडच्या काळात बघितलं आपण, कोविडमध्ये पीपीई किटसुद्धा आपल्याकडं मिळत नव्हते, N95 मास्क मिळत नव्हते, आपल्याला परदेशात आणत होतो. पण आता मात्र आपण जगाला वितरित करू एवढी पद्धतीची, नुसते तेवढंच नाही कोविडच्या लसीसुद्धा आपण दिलेल्या आहेत. पण असा सगळा भाग हा 2014 नंतर प्रोत्साहन दिल्यानंतर आणि फर्म कमिटमेंट की आपल्याला करायचं आहे, म्हणजे डॉक्टर कलामांना जे इस्रोकडनं इकडं आणलं त्यावेळेला 5 क्षेपणास्त्र आपण विकसित करायला सुरुवात केली होती. तो एक अर्थाने पाया होता, म्हणजे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं पृथ्वी असेल किंवा अग्नी 1000 किलोमीटर, पृथ्वीचं 100 किलोमीटरची रेंज होती, अग्नी 1000 किलोमीटर होतं, किंवा त्रिशूल हे सरफेस टू एअर मिसाईल ज्याला सॅम म्हटलं जातं, ज्याला क्विक रिॲक्शन, टार्गेट दिसता क्षणीच तुम्ही लगेच त्याच्यावरती रिॲक्शन करता आली पाहिजे, म्हणजे QR सॅम म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. पण आता आपण बराक म्हणून इस्रायलच्या बरोबर विकसित केलेलं एक आहे की जे मिडियम रेंज घेतं आणि हवेत न येणारा कोणताही हे त्या स्तरावरती मारला जातो. बॅलेस्टिक मिसाईल जर आपल्याकडे यायला लागलं भारताकडे, म्हणजे भारताची आहेत ती Agni-5 तर ICBM पण आहे, पण भारतावर येणारी जी मिसाईल आहेत ती तोडून टाकण्याचं काम करणारी एक यंत्रणा ज्याला बॅलेस्टिक मिसाईल डिफेन्स असं म्हटलं जातं BMD प्रोग्राममध्ये, हा 2-layer प्रोग्राम आहे. एक म्हणजे वातावरणाच्या कक्षेच्या बाहेर ज्याला एक्झो ॲटमॉस्फिरिक म्हणतात, आणि एक म्हणजे वातावरण कक्षेच्या आतमध्ये, म्हणजे 20 ते 30 किलोमीटरच्या आतमध्येच आपण त्याला उडवायचं, हवेतल्या हवेत किंवा अवकाशातच उडवायचं. अशा पद्धतीची यंत्रणा आपल्याकडे आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज एक 5 वर्षापूर्वी 2019 27 मार्चला आपण एक टेस्ट केल्याचं आठवत असेल, तो खरं म्हणलं तर खूप मोठा भीम पराक्रम आहे की अवकाशातला उपग्रहसुद्धा आपण तोडून टाकू शकतो. आपल्यावर जर तो आपल्या विरोधी जर काही कारवाया करणार असेल आणि गुप्तहेरी करणार असेल, आत्ता आपण टेस्ट करताना आपला स्वतःचाच उडून दाखवला जगाला, पण समजणे वाले की इशारा काफी आहे. आत्ता आम्ही आमचा पाडला, तुमच्याची पण हीच गत करू शकतो. पण 10 किलोमीटर एका सेकंदाला एवढ्या वेगाने फिरणारा एखादा उपग्रह, जमिनीवरनं एखादं क्षेपणास्त्र सोडायचं आणि अवघ्या 168 सेकंदामध्ये 300 किलोमीटरवरचा छोटासा उपग्रह अचूक त्यांनी मारायचा, एवढ्या गतीने फिरणारा आणि त्याचे तुकडे तुकडे करायचे, किती कॉम्प्लेक्स डिझाईन आहे. पण त्यातही आपण यशस्वी आहोत आणि जगाला, म्हणजे सांगण्यासारखं तुम्ही म्हटलं तसं खूपच आहे. माझा एक शेवटची गोष्ट सांगतो की आत्ता जे आपण विमानांबद्दल बोलतो, राफेलचा आत्ता उल्लेख खूप वेळा झाला, भारताचं स्वतःचं असं तेजस नावाचं विमान आहे आणि तेजसमध्ये माझं योगदान काय तेवढंच सांगतो, कारण तेजसचे खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. पण आपला जो वैमानिक असतो तो वैमानिक इमर्जन्सी केसमध्ये सुरक्षितपणे बाहेर यायला लागतो. फायटर प्लेनमध्ये हे विशेषतः आहे, म्हणजे जसं अभिनंदन, विंग कमांडर अभिनंदन म्हणून 2019 साली लक्षात आलं असेल की पाकिस्तानबरोबरच डॉग फाईट करताना विमान क्षतिग्रस्त झालं, पण त्या सिस्टीममधनं तो बाहेर आला आणि पाकिस्तानच्या हद्दीत सापडला आणि ते पुढचं पाकिस्तानचं वगैरे झालं. पण तेजस नावाच्या विमानाला स्वतःची इमर्जन्सी एस्केप सिस्टीम असायला पाहिजे म्हणून जे काम करायचं, शेवटचे 5 वर्ष मी त्याच्यावरती काम केलं आणि आमच्या टीमने 1400 मिलीसेकंडच्या ऐवजी कमांड दिल्यापासून त्या पायलटला सुरू व्हायला बाहेर पडायला 1400 मिलीसेकंड लागायचे, त्याच्याऐवजी आम्ही एक्सप्लोजिव्हचा वापर करून ते केलेले 14 मिलीसेकंडमध्ये काम करतो. आणि ती यंत्रणा स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून आम्ही ते हँडओव्हर केलं एका इंडस्ट्रीला, भारतीय इंडस्ट्रीला, आणि त्याच्याकडनं ते करून घेतलं, ज्याला ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं. आणि आता HAL असेल, एअरफोर्स असेल, त्यांना ऑर्डर्स जे मिळाले त्यांना जे लागणाऱ्या गोष्टी त्या परस्पर त्यांच्याकडनं घेतात. 2019 पिनाका पुरस्कार मला आमच्या टीमला, माझ्या नेतृत्वाखाली जी टीम आहे त्याला, त्यासाठी मिळाला होता की आत्मनिर्भर भारत याच्यामध्ये.
1: क्या बात आहे, म्हणजे याचा अर्थ जे आपण आत्ता बातम्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी ऐकलं की आपली एअर डिफेन्स सिस्टीम इतकी प्रॉम्प्ट आहे की आपल्याला पाकिस्तानकडनं आलेलं कुठलंही मिसाईल म्हणा किंवा कुठलाही ड्रोन हा हवेतल्या हवेत आपण उडवला
0: हो.
1: आणि मात्र
0: 400 आसपास आहे, म्हणजे एक दोन नाही, 400 आणि 400 लागोपाठ येऊन सुद्धा आपण उडवलेले
1: आणि पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम मात्र आपण नेस्तनाबूत केली
0: हो. ते आपण तिथं जाऊन जे 11 विमानतळ उडून लावले त्याच्यावरूनच लक्ष देते की म्हणजे त्याला पुरावा हाच आहे की प्रत्यक्ष आपण ब्रह्मोस मारलं, त्यांनी काही ठिकाणी नष्ट केले, काही 11 विमानतळ तर त्यांची इन्स्टॉलेशन्स जे असतात सपोर्टिव्ह त्या सगळ्या नष्ट केल्या आपण. आणि ह्याचा एक किस्सा असा आहे की ब्रह्मोस हे रशिया आणि भारत अशा दोघांनी मिळून केलेलं क्षेपणास्त्र आहे. त्या दोघांनी जरी क्षेपणास्त्र एकत्रित केलेलं असलं तर 51% भाग भारताचा आणि त्याची प्रोडक्शन हे ते भारतात एस्टॅब्लिश झालेलं आहे. आता चौथी फॅसिलिटी का पाचवी फॅसिलिटी कालच लखनौला सुरू झाली म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालेली आहे, पण त्रिवेंद्रमला आहे, नागपूरला आहे, बेंगलोरला आहे, अशा 3-4 ठिकाणी ब्रह्मोस एक लिमिटेड कंपनी स्थापन केली. आणि त्याचा उद्देश असा होता की टू डिझाईन डेव्हलप मॅन्युफॅक्चर ह्याच्याबरोबरीने मार्केट. आपण आता जवळजवळ 20-25 देशांनी इंटरेस्ट दाखवला आणि आपण ते मार्केट करतो आहोत आणि ते मार्केट करताना त्या टेस्टिंग व्हायला पाहिजेत. आता हे लाईव्ह टेस्टिंग झालेलं आहे हा एक भाग, पण पूर्वी काही जणांनी मागणी केली तर ते चीनच्या रडार सिस्टीममध्ये डिटेक्ट होत नाही, हे कसं काय ओळखणार, टेस्टिंग कसं करणार हा प्रश्न होता. तुम्ही एक बातमी 2022 मार्चची वगैरे ऐकली असेल, एक ॲक्सिडेंटल फायर झालं म्हणून आपण सांगितलं होतं, म्हणजे तर ॲक्सिडेंटल फायर झालं आणि एक ब्रह्मोस 125 किलोमीटर आत पाकिस्तानमध्ये जाऊन पडलं होतं आणि आपण ते डिक्लेअर करून टाकलं की आम्हाला युद्ध करायचं नाही, पण तो ॲक्सिडेंटल फायर आहे आणि आम्ही त्याच्यावरती हाय लेवल कमिटी बसवली आहे, त्याची काय झालं कसं झालं याची चौकशी करून दोषी लोकांना पनिश करू वगैरे वगैरे ते सांगितलं. त्या कमिटीचं काय झालं हा दुय्यम भाग आहे, पण आपल्या ज्या ऑर्डर्स होते त्या 5% कन्फर्म झाल्या आणि 25% वाढल्या. कारण ते चीनच्या रडारला डिटेक्टच झालं नाही.
1: श्रोते हो, आपण गप्पा मारतो आहोत काशीनाथजी देवधर यांच्याशी. इतकी छान माहिती ते देत आहेत, मला अजूनही भरपूर प्रश्न आहेत आणि म्हणूनच आपण त्यांना असं सोडणार नाही, पुन्हा पुढच्या भागामध्ये आपण त्यांच्याशी अशाच आणि याच विषयांवरती गप्पा मारणार आहोत.

0: नमस्कार, मी आज धुळ्याला आले कोमल वाघ बोरसे यांची मुलाखत घेण्यासाठी. त्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर त्या MSc मायक्रोबायोलॉजी आहेत, MBA HR मध्ये केलंय, मास्टर्स इन हिलिंग थेरपी त्यांनी केलंय, त्यामुळे होलिस्टिक हिलिंग थेरपिस्ट असं काम त्या करतात. म्हणजे काय करतात तर जीवन जगण्यासाठी जे काय योग्य लागतं त्याच्या त्या सल्लागार आहेत. शारीरिक मानसिक ताणतणाव, वजनवाढ, डिप्रेशन या सगळ्यांवरती त्या उपचार करतात. टॅरोट कार्ड रीडर पण आहेत. उर्णावा हिलिंग हाऊस हे त्यांचं क्लिनिक आहे. मी त्यांच्या क्लिनिक पर्यंत पोहोचले आहे. नमस्कार कोमलताई.
1: नमस्कार.
0: थोडं तुमच्याशी बोलायचं आहे की तुम्ही हे जे फील्ड निवडलं आहे त्याच्याविषयी तर मी बोलणारच आहे, पण सुरुवात करूया आपल्या बालपणापासून. आपण कुठे होतात, शालेय शिक्षण कुठे झालं?
1: बालपण मुळात माझे धुळ्यातच गेले. शालेय शिक्षणापासून तर पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत मी धुळ्यात शिकले. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर MBA सुद्धा धुळ्यात झाले आणि सुदैवाने थ्रुआउट शिक्षण माझे इथे व्यवस्थित पार पडले. पण मात्र हिलिंग थेरपीचे शिक्षण घेण्याकरता मला धुळ्याबाहेर नाशिक, पुणे, मुंबई विविध ठिकाणी मी जाऊन वेगवेगळ्या मोडॅलिटीज कम्प्लीट केल्या. तर आणि काही प्रॅक्टिसचे सेशन्स मी बाहेर सुरू केलेले पुण्यात, पण 2015 पासून मी धुळ्यातच माझी प्रॅक्टिस पुन्हा सुरू केली.
0: बरं, पण तुम्ही हे फील्ड का निवडलं?
1: हे फील्ड निवडण्यामागे ऍक्च्युली एक स्टोरी अशी आहे. एक्झॅक्टली माझं मुळातच माझा कल हा लहानपणापासून ऑकल्ट सायन्सेस, स्पिरिच्युअलिटी ह्या गोष्टींमध्ये होता. पण त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टींना काय म्हणायचं हे मला माहीत नव्हतं, कारण ही जवळजवळ 25-30 वर्षांपूर्वीची गोष्ट असणार. पण आणि परिवारात सगळेच भावंड हे हुशार होते, घरात अभ्यास वातावरण होते, वडील प्रोफेसर, आई ही शिक्षित होते. घरात जितकेही भावंड ते सगळे डॉक्टर्स आणि इंजिनियर्स उच्च प्रतीचे, त्यामुळे साहजिकच माझ्याकडनं ही अपेक्षा त्यांची डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याचीच होती.
0: बरोबर.
1: पण आधीपासूनच काहीतरी वेगळे करण्याची ओढ माझ्यात होती, जे आधी फॅमिलीत कोणी केलं नसेल. पण ते वेगळं नेमके काय हेही मला उलगडलेले नव्हते. बरीच वर्ष मी त्याचा शोध घेत होते. पण घरच्यांच्या आग्रहाखातर मी डॉक्टरची जी एक्झाम आपली मेडिकल एंट्रन्स एक्झाम दिली, ज्याच्यात MBBS मिळेल इतके मार्क्स तर मला नव्हते, पण मी BDS ला क्वालिफाय झाले. आणि BDS करण्याची माझी मुळात इच्छा नव्हती, पण फायनल राऊंडच्या दिवशी मी गेलेच नाही सीट घ्यायला. आणि मुळात तिथून माझा ऍक्च्युअल स्ट्रगल सुरू झाला ह्या फील्डकडे येण्याचा. त्यावेळी ह्याच्याशी रिलेटेड धुळ्यामध्ये असं काहीच नव्हतं, ही फील्ड ही कोणाला माहिती नव्हती. आणि खरं बोलायचं तर मलाही यातलं एकदम डीप नॉलेज असं काहीही नव्हतं. मग त्यावेळी मायक्रोबायोलॉजी हा एक नवीन विषय आलेला, मग मी त्याच्यात शिक्षण करायचं ठरवले. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यात कम्प्लीट केले. ते सक्सेसफुली कम्प्लीट झाल्यानंतर मग कॉर्पोरेटमध्ये मॅनेजमेंट शिकण्याची खूप इच्छा होती माझी, म्हणून मी फुल टाइम 2 इयर्स ते MBA ही केले. MBA केल्यानंतर कॉर्पोरेट जॉबही केला. आणि हे सगळं करत असताना मला मात्र मानसिक समाधान कुठेही मिळत नव्हतं. मी त्याच शोधात होते की एक्झॅक्टली मला करायचं काय. आणि दरम्यान मी स्वतःही एका भावनिक रोलर कोस्टर मधून जात होते, इमोशनल स्ट्रगल मधून. आणि त्यातूनच मी एका स्पिरिच्युअल एनजीओ ला कनेक्ट झाले. तर त्या एनजीओचे काही स्पिरिच्युअल कोर्सेस मी केले आणि त्याच एनजीओ मध्ये ऍज अ व्हॉलंटिअर म्हणून मी काही काळ काम केलं. मी खूप वर्षांपासून रेकी शिकण्याच्या शोधात होते, प्रयत्न करत होते की मला कुठे प्लॅटफॉर्म मिळेल का. सुदैवाने ज्या एनजीओत मी काम करत होते तिथल्या एक टीचर मला भेटल्या, ज्या कोर्स टीचरही होत्या आणि रेकी टीचरही होत्या, नीतू मॅडम म्हणून. मग त्यांच्याकडून मी लेवल 1 रेकीचे शिकले.
0: अशा किती लेवल्स केल्या? रेकीच्या किती लेवल्स केल्या पूर्ण?
1: रेकीच्या मी लेवल 1, 2, थर्ड A, थर्ड B, ग्रँड मास्टर्स या सगळ्यात लेवल केल्या. लेवल 1 ची सुरुवात इथून झाली. पण माझ्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली ते माझे गुरु डॉक्टर रमेश समेळ सर यांच्या भेटण्याने. हिलिंग थेरपी क्षेत्रात आज मी जेही काही आहे ते केवळ त्यांची कृपा. होलिस्टिक हिलिंग सेंटर हे त्यांच्या सेंटरचं नाव, इंटरनॅशनली रेकॉग्नाइज आणि अप्रूव्ह सेंटर, ज्याच्यात त्यांनी मला विविध मोडॅलिटीज मध्ये मास्टर केलं. रेकीचे ग्रँड मास्टरी पर्यंतचे शिक्षण, त्यानंतर अल्फा माइंड पॉवर हिलिंग, थीटा माइंड पॉवर हिलिंग, बायोकेमिक व्हायब्रेशनल मेडिसिन कोर्स, बॅच फ्लॉवर रेमेडीज कोर्स, आणि असे बरेच काही कोर्सेस मी त्यांच्या अंडर शिकले, प्रॅक्टिस केली. आणि सरांच्याच सेंटरमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही काळ मी प्रॅक्टिस केली आणि हे काम करत असताना मला जे मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळाले त्यातून मला उमगलं की हेच ते सगळं होतं जे मला करायचं आहे आणि हेच माझं डिव्हाइन कॉलिंग आहे आणि म्हणून मग मी ह्याच फील्डला माझं एक कॉन्स्टंट फील्ड म्हणून पुढे कंटिन्यू केलं.
0: अरे वा, फार छान. आणि मग तुमचं आता हिलिंग हाऊस क्लिनिक आहे, त्याच्यात तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारच्या ट्रीटमेंट देता?
1: आमच्या उर्वाना हिलिंग हाऊस मध्ये ऑलमोस्ट आम्ही 17 ते 18 मॉडेलिटीज कंडक्ट करतो, ज्याच्यात रेकीच्या तिन्ही थेरपीच्या आहेत. तिन्ही लेवलने आम्ही ज्या ज्या सेशन देऊ शकतो त्याच्याने त्यांना हील करतो. प्राणिक हिलिंगने हील करतो, क्रिस्टल्स आणि साऊंड थेरपीजने, ऍक्सेस बार कॉन्शियसनेस, ऍक्सेस एनर्जेटिक फेस लिफ्ट, इमोशनल फ्रीडम टेक्निक, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, अशा विविध टेक्निक वापरून कॉम्बिनेशन बनवून आम्ही पेशंटला हील करत असतो.
0: वा, आणि मग अशा साठी जे पेशंट येतात आपल्याकडे ते कोणत्या वयोगटातले असतात, म्हणजे कोणत्या वयोगटाला तुम्ही ट्रीट करता?
1: वयोगटाचं असं काही लिमिट त्याला नाही. आता मी 2016 पासून जे काम करतो, मी असं अनुभवलं की माझ्याकडे सगळ्याच वयोगटाचे लोक येतात, अगदी लहान मुलांपासून, कारण पॅरेंट्स त्यांना घेऊन येतात. हायपर ऍक्टिव्ह चिल्ड्रन असतात जे अभ्यासात फोकस करू शकत नाही किंवा हायपर ऍक्टिव्ह आहेत, इतक्या लहान वयात त्यांना संताप पार येतो, अशा लोकांसाठी, क्रँकी चिल्ड्रनसाठी आम्ही मेडिटेशन कोर्सेस घेतो, त्यांच्याकडनं काही ऍक्टिव्हिटीज करवून घेतो, तर तेही आणि पॅरेंट्स सोबत त्यांची काउन्सिलिंग होते. तर त्यामुळे लहान मुलांचाही यात समावेश आहे. तसेच जे टीनएजर्स आहेत, मुळात टीनएजर्सची संख्या गेल्या काही वर्षांपासून थोडी वाढली आहे, की ते लोक आहेत की जे फ्रिक्वेंटली भेट देतात आणि त्यांचे प्रॉब्लेम्सही हे काळानुसार आहेतच, म्हणजे ते खरंच डील करण्यासाठी जे पुरेसं त्यांना बॅकिंग हवं असतं ते त्यांना कदाचित फॅमिलीकडून तेवढं मिळत नाही असा अनुभव आला.
0: तुम्हाला असं वाटतं का की फॅमिलीमध्ये संवाद तुटत चाललाय, कारण मोबाईल आणि टीव्हीच्या मुळे माणसं घरातली एकमेकांशी बोलत नाहीशी झाली आहेत. मोठी माणसं मोबाईल मध्ये असतात, काही बायका टीव्ही लावून असतात, त्यामुळे मुलं घरात फक्त हिंडत असतात, त्यांचा आणि पालकांचा संवाद फारसा होत नाही.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता माझ्याकडे जे हे वयोगटातली मुलं येतात, मुलं मुली, तर ते येतानाही माझ्याकडे एकटीच येतात, म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचा एवढा मेजर इश्यू असूनही फॅमिलीतलं कोणीही नसतं. मला त्यांना पहिली 2 सेशन काउन्सिलिंगची अशी द्यावी लागतात की ज्यात ते हे ऍक्सेप्ट करायला रेडी होतात की हो आता मी पुढच्या सेशनला माझ्या पॅरेंट्स सोबत येणार. आणि जेव्हा पॅरेंट्स येतात काउन्सिलिंग काउचवर बसतात त्यावेळी जे काउन्सिलिंग सुरू होतं त्यातून मला तर असं आढळलंय की मुलांनी बरेच वर्ष पालकांशी काही संवादच नाही साधलाय.
0: अगदी बरोबर,
1: त्यातून हे सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात.
0: पण ही मुलं आपोआप कशी येतात तुमच्याकडे? स्वतःहून येतात, घरी न सांगता येतात?
1: असंही बऱ्याचदा झालंय, कारण आता बरेचसे असे काही ठिकाणं जिथे युथ एकत्र येतो, जसे जिम झाले, कॉलेजेस वगैरे, अशा ठिकाणी आम्ही आमच्या हिलिंग सेंटरचे पोस्टर लावून ठेवले. तर आणि बऱ्याचदा माउथ टू माउथ पब्लिसिटीनेही लोक येतात, तर अशा याच्यातनं ते येतात, भेटतात. कधी टेलिफोनिक म्हणजे टेलिफोनिक अपॉइंटमेंट असते, कधी जर खूप डीप रूटेड प्रॉब्लेम असेल तर त्यांना भेटायला बोलवलं जातं, अशा सगळ्या पद्धतीने. प्लस आता एज ग्रुप 25 to 40 पर्यंतच्या स्त्रिया खूप येत आहेत, म्हणजे हा वयोगट आता खूप कॉमन झालाय येण्यासाठी.
0: त्यांचे काय साधारण प्रश्न जाणवतात तुम्हाला?
1: प्रश्न त्यांचे तेच पारिवारिक संबंधातच, की बऱ्याचदा मिड लाईफ क्रायसिस, म्हणजे बऱ्याचशा स्त्रियांनी त्यांचं अस्तित्वच घर करून टाकलंय, की 4 भिंतीत जे ते काही करतात आपल्या परिवारासाठी बस तेवढंच आयुष्य त्यांचं राहून गेल्यामुळे त्यांच्या इच्छा सुप्त राहिल्या, त्यांच्या हॉबीज कम्प्लीट झाल्या नाहीत, त्यांची ओळख निर्माण झाली नाही, त्यातून त्यांना एक इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स येतो, एक मरगळ येते जगण्याची आणि कॉन्फिडन्स लो होतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या वयोगटातल्या स्त्रिया जास्त करून येतात.
0: नोकरी करणाऱ्या पण येत असतील, कारण त्याची नोकरी ही तारेवरची कसरतच असते.
1: बरोबर.
0: मग
1: ऍक्च्युली हे सगळ्या स्त्री आणि अजून रिसेंटली आता पोस्ट डिलिव्हरी डिप्रेशन हे खूप कॉमन आढळून आलं. वर्किंग वुमन जे आहेत त्यांना घरही सांभाळायचं असतं, कामही करायचं असतं, आणि अशी वर्किंग वुमन जेव्हा पोस्ट डिलिव्हरी फेज मध्ये जाते, जेव्हा तिला एक बाळही सांभाळायचं असतं, ओव्हरनाईट एक कम्प्लिटली तिच्या आयुष्याचा प्रोटोकॉलच बदललेला असतो. त्याच्यात ते सांभाळताना बरेच मेंटल चॅलेंजेस तर फेस करत असतात. त्यामुळे एक पोस्ट डिलिव्हरी डिप्रेशन रिझॉल्व्ह करण्याचा एक प्रोग्रामच आम्ही डिझाईन करून घेतलाय की ज्यात मुळातच हॅपी प्रेग्नन्सी प्रोग्राम म्हणून एक प्रोग्राम आहे आमच्याकडे, ज्याच्यात प्रेग्नन्सीच्या दरम्यानच स्त्रिया येतात आणि थ्रू आउट प्रेग्नन्सी ते हे एक प्रोग्राम अटेंड करतात, ज्यात काही ऍक्टिव्हिटीज, मेडिटेशन आणि काही मेंटल प्रिपरेशन केले जातात पोस्ट डिलिव्हरीच्या रिस्पॉन्सिबिलिटी कॅरी करण्याच्या दृष्टीने.
0: अरे हे तुम्ही फार छान करता, कारण
1: डिप्रेशनला बळी नको पडायला याकरता.
0: अगदी बरोबर, कारण डिलिव्हरी किंवा प्रेग्नन्सी ह्या सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत. त्याचा बाऊ जेव्हा व्हायला लागतो तेव्हा मग भीती, ताणतणाव, कसं होईल या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आणि तुमच्या क्लिनिकमध्ये याचं सगळ्यांना तुम्ही उत्तर देता आणि ते फार चांगलं आहे. हे क्लिनिकमध्ये येण्यासाठी लोक सांगतात का एकमेकांना, जसं दात दुखला तर लोक डेंटिस्टकडे जातात, पण सायकियाट्रिस्टकडे जाताना किंवा हिलिंग सेंटरमध्ये जाताना थोडंसं लोकांना असं वाटतं की मी दुसऱ्याला घेऊन जाईन पण माझ्यासाठी मला काही झालेलं नाही, असं काही असतं का?
1: हो हो, ऑब्व्हियसली असतं. आता मी तर हे अनुभवलं आहे की माझ्याकडे असे बरेच लोक येतात जे खूप नामांकित लोक आहेत शहरामधील, पण तेही मला रिक्वेस्ट करतात की आमचं नाव कळू देऊ नका म्हणून. तर म्हणजे अशिक्षित काय आणि सुशिक्षित काय या दोन्ही गटांमध्ये सायकॅट्रिस्ट किंवा थेरपिस्टला घेऊन त्यांची खूप वेगळी भीती असते. आणि ह्याच्यामुळे काय होतं ना की पेशंट ऍक्च्युली पहिले तर डिनायल मध्ये जातं की नाही मला असं काही झालंच नाहीये, तर ते स्वतःलाच कन्फर्म करत नाही की मी ह्या दृष्टीने डिप्रेशनमध्ये आहे किंवा मला एक मानसिक आजार झालाय. या गोष्टीचा ऍक्सेप्टन्स त्यांच्यात येत नाही आणि म्हणून ते लवकर ह्या गोष्टीकडे वळतच नाही. आणि मला म्हणजे सांगायला असा खेद वाटतो की सिझोफ्रेनिया सारखा एवढा गंभीर आजार आहे, पण त्या आजाराचं जेव्हा घरात लोकांना कळतं तर कितीही सुशिक्षित लोकही मी बघितली ज्यांनी आधी एक दोन वर्ष तर फक्त देवाचे उपाय केले आणि त्यानंतर जेव्हा हातात काहीच लागलं नाही त्यावेळी ते थेरपिस्टकडे वळतात किंवा सायकॅट्रिस्टकडे वळतात, पण तोपर्यंत त्यांचा जो डिसीज आहे तो 2-3 वर्ष क्रॉनिक झालेला असतो.
0: खरंय खरंय. आणि आणखी एक प्रश्न असा आहे की तुम्ही ते फॉलोअपला येतात का, म्हणजे एकदा विजिट केली त्यांना खूप छान वाटलं मग परत तुम्ही सेशन्स बोलवायला लागत असतील ना?
1: येस येस, ऍक्च्युली हा एक प्रोटोकॉलच असतो की किती डीप रुटेड प्रॉब्लेम आहे याच्यावरून साधारणतः 2-5 सेशन्स हे ठरवले जातात. आणि हे सेशन्स कम्प्लीट झाल्यानंतर त्यांना घरी काही ऍक्टिव्हिटीज करायला दिले जातात आणि साधारणतः आठवड्याभराने त्यांना एका फॉलोअप सेशनसाठी बोलवलं जातं. दरम्यान माझी जी असिस्टंट आहे ती त्यांच्याशी एक पर्सनल कनेक्शन मध्ये असते की एक आढावा घेत राहणं, प्रोग्रेस विचारत राहणं, या पद्धतीने ते एक टच मध्ये असते. आणि आठवड्याच्या लास्टला आम्ही भेटतो आणि एकंदरीत पुन्हा एक चर्चा काउन्सिलिंग सेशन होते ज्याच्यात आम्हाला आता तो प्रॉब्लेम किती इंटेन्सिटीने एक्झिस्टेड आहे किंवा नाहीये हे कळतं आणि गरज वाटली तर मग पुढचा सेशन पुन्हा डिझाईन करू शकतो आपण. पण मोस्टली माझ्या आतापर्यंतच्या अनुभवात मला पहिल्या सायकलमध्येच आतापर्यंत रिझल्ट खूप चांगले मिळाले.
0: अरे वा, फार छान. आणि मग वजन वाढीचे पेशंट, ताणतणावाचे पेशंट हे पण येत असतील, खूप ओव्हरवर्क झालेले काही डॉक्टरही येत असतील.
1: हो हो, ऑब्व्हियसली डॉक्टर्स येतात. वजन वाढ ही मुळातच एक सायकोसोमॅटिक गोष्ट आहे. ही आपण म्हणतो ही फिजिकल आहे, ऑब्व्हियसली आपलं शरीर स्थूल झालंय म्हटल्यावर ते तसंच आपण म्हणणार, पण त्याचा जे उगम आहे तो कम्प्लिटली भावनिक आहे.
0: बरोबर.
1: आणि म्हणून त्याच्या रूट कॉजवर जर आपण ट्रीटमेंट केली तर वजन वाढण्यासाठी जे फॅक्टर्स आडवे येत आहेत त्यांना रिझॉल्व्ह करण्याची आपलीच हिलिंग कपॅसिटी ट्रिगर केली जाते. हिलिंग थेरपीमध्ये मुळातच हे बेसिक काय आहे की ऍज अ हिलर आम्ही समोरच्या पेशंटची आंतरिक हिलिंग कपॅसिटीला आणि पॉवरला ट्रिगर करतो.
0: अरे वा,
1: म्हणजे तो सेल्फ हील करायला सुरुवात होतो. त्याच्यात आम्ही एक्सटर्नली काही टाकत नाही, आम्ही त्यांच्यातलीच ती जी पॉवर आहे तिला ट्रिगर करत असतो,
0: तिला जागा करता. फार छान. आज तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं की बरंच काम तुम्ही मानसिक मनावरती आणि लोकांच्या कसा बदल हवाय हे त्यांच्याशी संवाद करून, काउन्सिलिंग करून करता. पुढे पुढे तर याच गोष्टींना खूप गरज लागणार आहे. तुम्हाला आमच्या रेडिओ विश्वासच्या खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: श्रोते हो, हा होता आपला आजच्या मुलाखतीचा कार्यक्रम. आज आपण कोमल वाघ बोरसे यांच्याशी बोललो, त्या हिलिंग थेरपिस्ट आहेत. पुन्हा ऐका याच वेळी याच वारी.

नमस्कार मंडळी, मी विश्वास देशपांडे आपल्याशी संवाद साधतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचा आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते होय, तुम्ही आंतरबाह्य बदलू शकता या विषयावर. मंडळी, मागच्या भागामध्ये आपण उपास आणि उपवास या दोन शब्दातला सूक्ष्म फरक पाहिला. आपण हेही पाहिलं की उपवास हा आनंदाचा होऊ शकतो आणि आनंद हाही उपवास होऊ शकतो. आज हेच जरा अधिक स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करतो. मला माझ्या एका वाचकानं अशी प्रतिक्रिया दिली होती की जसं आनंदात आपण आपली तहानभूक विसरतो, अगदी त्याचप्रमाणे दुःखातसुद्धा विसरतो. आणि हे अगदी बरोबर आहे. जेव्हा पराकोटीचं दुःख असतं तेव्हा त्या दुःखात आपण तहानभूक विसरतो. तसं पाहिलं तर पराकोटीचं दुःख आणि पराकोटीचा आनंद कधीकधी घातक असू शकतो. दोन्हींचा अतिरेक वाईटच, कारण आनंद असो की दुःख, जेव्हा गोष्टी टोकाच्या असतात तेव्हा दोन गोष्टींची शक्यता असते. एकतर मानसिक अवस्था बिघडून वेळ लागू शकतं किंवा आनंदात हर्षवायू होऊ शकतो. तेव्हा टोकाचा आनंद किंवा टोकाचं दुःख दोन्हीही वाईटच. म्हणूनच आपल्याकडे या बाबतीत भगवद्गीतेनं केलेला उपदेश फार महत्त्वाचा आहे. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ. स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो दुःखात उद्विग्न होत नाही आणि सुखात आनंदानं हुरळून जात नाही असा माणूस स्थितप्रज्ञ असतो. अर्थात सर्वसामान्य माणसाला अशी अवस्था प्राप्त करणं कठीणच आहे. पण मंडळी, सवयीनं काही प्रमाणात आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो. म्हणूनच आज मानसशास्त्रज्ञ आपल्याला सांगतात की खूप आनंदाची गोष्ट घडली किंवा अतिशय दुःखाची गोष्ट घडली तरी लगेच त्यावर प्रतिक्रिया देऊ नका, व्यक्त होऊ नका, थोडं थांबा, म्हणजे तुम्ही योग्य आणि संयत प्रतिक्रिया देऊ शकाल. त्या परिस्थितीला योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकाल. उत्कृष्ट खेळाडू जसे राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, कपिल देव यांच्यासारख्या खेळाडूंकडून ही गोष्ट आपल्याला शिकण्यासारखी आहे की एखादी मॅच जिंकली किंवा हरली तरी ते लगेच हुरळून जात नाहीत किंवा निराश होत नाहीत, तर पुढच्या सामन्याच्या तयारीला लागतात. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. इंग्रजीमध्ये त्यालाच आपण स्पोर्ट्स स्पिरिट असं म्हणतो. तर म्हणजे जीवनात ही वृत्ती देखील खूप महत्त्वाची आहे. पण या ठिकाणी आपण बोलतो आहे ते निज आनंदाबद्दल. हा आनंद वेगळाच. माणूस जेव्हा आत्मानंदात डुंबतो तेव्हा तो शरीराचं भान विसरतो. भूक, तहान काही जाणीव राहत नाही. हा मुद्दा स्पष्ट करताना ओशोंनी त्यांच्या पंचमहाव्रते या पुस्तकात दोन उदाहरणं दिली आहेत. भगवान महावीरांचं उदाहरण तर शेकडो वर्षांपूर्वींचं आहे, पण अलीकडच्या काळात पश्चिम बंगालमध्ये एक प्यारी बाई नावाची साध्वी होऊन गेली. ती कृष्णभक्त होती. ती इतकी आनंदात होती की गेली 30 वर्ष तिनं भोजनही केलं नव्हतं. तिच्या सगळ्या वैद्यकीय तपासण्या केल्या गेल्या, पण डॉक्टरांना तिची आतडी आक्रसून गेली आहे एवढंच कळलं.
पण तिच्या आरोग्यावर मात्र काडीमात्र परिणाम झालेला नव्हता. अशीच एक महिला युरोपात होऊन गेली. ती देखील अत्यंत आनंदात होती. ती येशू ख्रिस्ताशी अतिशय एकरूप झाली होती. तिचंही आरोग्य अतिशय उत्तम होतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिनंसुद्धा कित्येक वर्ष जेवण केलं नव्हतं. ती एवढी ख्रिस्ताशी एकरूप झाली होती की ख्रिस्ताला सोळावर चढवलं असं न म्हणता मला सोळावर चढवलं गेलं असं ती म्हणायची. आणि आश्चर्य म्हणजे दर शुक्रवारच्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी ख्रिस्ताला सोळावर चढवण्यात आलं, त्या दिवशी तिच्या दोन्ही तळहातांमधून रक्त वाहू लागायचं. दोन्ही हातांना जखमा दिसायच्या, पण रात्री त्या आपोआप बऱ्याही व्हायच्या. हे स्पष्ट करताना ओशो म्हणतात की भोजनातून आनंद मिळतो हे तर आपल्याला माहितीच आहे, पण मी आत्ताच सांगितलेली दोन उदाहरणं पाहिली तर आपल्याला असं दिसतं की आनंदच त्यांचं भोजन झाला होता. म्हणजेच दुसऱ्या शब्दात सांगायचं तर त्यांच्या आनंदाचं रूपांतर त्यांच्या भोजनात झालं होतं. भोजन करण्याची त्यांना आवश्यकताच राहिली नव्हती. एका गोष्टीचं दुसऱ्या गोष्टीत रूपांतर होऊ शकतं. पाण्याचा जर बर्फ होऊ शकतो तर बर्फाचं पाणीही होतंच की. एव्हरीथिंग इज कन्व्हर्टेबल. एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड इंटू मॅटर ॲज वेल ॲज मॅटर कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड इंटू एनर्जी. वस्तूच काय, पण तुम्ही आम्ही माणसं देखील असेच अंतर्बाह्य बदलू शकतो. पण त्यासाठी जीवनात योग्य वेळ तसंच मार्गदर्शन करणारी योग्य व्यक्ती यावी लागते. तो परिस्पर्श झाला की लोखंडाचंही सोनं होतं. जंगलात लूटमार करणाऱ्या वाल्या कोळ्याचं रूपांतर वाल्मिकीत झालं, कारण महर्षी नारदांशी त्याची भेट झाली. सदैव सुखाचा उपभोग घेणाऱ्या, राजवैभव भोगणाऱ्या गौतमाला जगातल्या दुःखांचं दर्शन झालं. त्या दुःखानं त्याला अस्वस्थ केलं. त्यानं ज्ञानप्राप्तीसाठी साधना केली आणि तो बुद्ध म्हणजेच ज्ञानी झाला. सुरुवातीला नास्तिक असलेल्या नरेंद्राचं रूपांतर स्वामी विवेकानंदात झालं, कारण त्याची भेट रामकृष्ण परमहंसांशी झाली. रस्त्यावरचा तळमळणारा महारोगी पाहिल्यानंतर बाबा आमटे यांच्यामध्ये परिवर्तन झालं आणि कुष्ठरोग्यांची सेवा करणारा एक महान समाजसेवक जन्माला आला. अशी खूप उदाहरणं देता येतील. ही सगळी माणसं आंतरबाह्य बदलली होती. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 233, दशक 18, समास 8, अंतर्देव निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्म निराकार निष्कळ निश्चळ आहे, चंचल आत्म्याला विकार आहे, त्याला सगळेजण देव असं म्हणतात। देवाचा पत्ता लागत नाही, एक देव आहे हे समजत नाही, अनेक देवांमध्ये एक देव असल्याचा अंदाज येत नाही, म्हणून विचार करावा, विचाराने देव शोधावा, अनेक देवांच्या गोंधळात पडूच नये। क्षेत्रामध्ये देव पाहिला, त्याच्यासारखा धातूचा देव बनवला। पृथ्वीमध्ये अशाच प्रकारच्या रूढी पाळल्या जातात। नाना प्रतिमा देवांचं मूळ म्हणजे हा क्षेत्रातील देव। नाना क्षेत्र भूमंडळ शोधून पाहावं। क्षेत्रातील देव पाषाणाचा असतो, त्याचा विचार पाहिला तर अवतारात सापडतो। अवतारी देव संपले, त्यांनी देह धारण केला आणि वरती निघून गेले। त्याच्यापेक्षा थोर आहेत ब्रह्मा विष्णू महेश। या तिन्ही देवांवर अंतरात्म्याची सत्ता आहे, तो प्रत्यक्ष कर्ता आणि भोक्ता आहे। युगानुयुगे तिन्ही लोक हा एकच देव चालवतो, हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्रामध्ये पावा। आत्मा शरीर चालवतो, तोच म्हणजे जीवात्मा, शिवात्मा, विश्वात्मा, निर्मलात्मा हा देव आहे। जाणीव रूपाने कळीवर विवेकाने तो सर्व चालवतो। तो अंतर्देव विचारात घेत नाहीत आणि धावा करत तीर्थक्षेत्री जातात। देव माहीत नसल्याने ते लोक बापडे कष्टी होतात, मग मनाला विचारतात जिथे तिथे धोंडा आणि पाणी, आणि मग उगीच वणवण हिंडून काय होतं असा विचार ज्यांना कळला त्यांनी सत्संग धरला, आणि सत्संगामध्ये अनेक लोकांना देव सापडला। अशी ही विवेकाची कामं आहेत। विवेकी लोक नेमके जाणतील, भ्रमात असलेल्या अविवेकी लोकांना काहीच कळणार नाही। अंतर्वेधी जाणणारे लोक असतील त्यांना ते समजेल, वेषधारी लोक असतील त्यांना हे समजणार नाही। म्हणून विवेकी लोक असतात ते मन शोधतात। विवेक नसताना जो भाव असतो तो अभाव, मूर्खस्य प्रतिमा देव असं वचन आहे। पाहत पाहत शेवटपर्यंत गेला तोच विवेकी असतो, तत्व सोडून तो निरंजनात विलीन झाला। अरे जे आकाराला येतं ते सगळं नष्ट होतं रे, मग गलबल्यापेक्षा वेगळं ते परब्रह्म जाणावं। चंचल देव निश्चल ब्रह्म, परब्रह्मामध्ये भ्रम नाही। अनुभवामुळे मनुष्य भ्रमरहित होतो। प्रचिती नसताना जे केलं ते सगळं वाया गेलं। प्राणी कर्मखचाट्यात कष्ट करून करून मेले। कर्मापासून वेगळं होण्यासाठी देवाला कशासाठी भजायचं? विवेकी लोक जाणतात, मूर्ख लोक जाणत नाहीत। काहीही अनुमान केलं, काहीही विचार केला, देव जगाच्या आत बाहेर आहे। सगुणाच्या आधाराने निर्गुण प्राप्त करावं। सगुण पाहिल्यावर मूळ मायेच्या मुळापंत गेला तो सहजपणे निर्गुणापर्यंत पोहोचतो। मीपणाच्या त्यागाने मनुष्य मोकळा झाला, वस्तुरूप झाला, ब्रह्मरूप झाला। परमेश्वराशी अनुसंधान लावलं तर पावन होता येईल, आणि मुख्य ज्ञान आणि विज्ञान त्याला मिळेल असं हे विवेकाचं विवरण असून, शुद्ध अंतःकरणाने नित्य अनित्य विवेकाचं श्रवण करावं, त्यामुळे जगाचा उद्धार होईल असं समर्थ सांगत आहेत। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सुख स्वतःवरच अवलंबून आहे, सुखाचा उगम आपल्यातच आहे. सुख हे जगाकडून आपल्याला मिळत नसतं. मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो पण ते त्याला मिळत नाही. याचं कारण असं आहे की सुख बाहेरून मिळवायचं नसून स्वतःकडून मिळवायचं असतं. आपण आहोत इथंपर्यंत जग आहे अशा अर्थाची एक म्हण आहे. जगाचं अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असतं. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत, ते बटन दाबल्याबरोबर लागतात, पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातलं बटन दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातल्या दिव्यांची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही. समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेलं आहे, पण असं कधी झालं आहे का की अमुक एका ठिकाणचं पाणी कमी खारट आहे? तसं जगात कुठंही गेलं तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार. म्हणजे सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवरच आहे. त्याला उपाय म्हणजे स्वतःचीच सुधारणा करणं हा आहे. आता ही सुधारणा कशी करायची? ईश्वरानं मनुष्याला बरं वाईट जाणण्याची बुद्धी दिलेली आहे, ती इतर प्राण्यांना नाही. त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून आपण वाईट गोष्टी करण्याचं टाळावं आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा. वाईट गोष्ट टाळणं प्रत्येकाला शक्य आहे, कारण त्यात कृती न करणं एवढंच काम असतं आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपंच आहे. चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असं नाही. सारांश, सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचं विचारानं टाळावं आणि चांगल्या गोष्टी शक्यतेनुसार करीत राहाव्या. आणि हे सर्व करताना सर्व काळ भगवंताचं चिंतन करावं. असं केल्यानंच सुख मिळेल, जगाकडून सुख मिळेल ही कल्पनाच चुकीची आहे. तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. आपण स्वतः जगासारखं वागत नाही किंवा भगवंतासारखंही वागत नाही, मग जगानं आपल्यासारखं वागावं असं आपण का म्हणावं? गीतेमध्ये भगवान सांगतात की मन हे मीच आहे, भगवंता वाचून मनाची तयारी होणार नाही. म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावं आणि मग समाधानात राहावं. भगवंताचं सदा सर्व काळ स्मरण ठेवावं आणि वृत्ती स्थिर राखावी. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतच येतं. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपलं समाधान टिकणं ही त्याची खरी कृपा आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये दरवेळेप्रमाणे आज सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक छानशी कथा. मंडळी, अंतरंग ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सध्या आपण नाशिकमधील सुप्रसिद्ध पत्रकार डॉक्टर प्रशांत भरवीरकर लिखित अवलियांचे जनस्थान या पुस्तकातील काही कथांचं अभिवाचन करतो आहोत. नाशिकमधील सिद्धपुरुषांचे समाधीस्थान असलेल्या ठिकाणांची माहिती त्यांनी घेऊन ती नाशिकमधील एका लोकप्रिय वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केली होती, आणि त्याच कथांचा एकत्रित संग्रह म्हणजे अवलियांचं जनस्थान हे पुस्तक. या पुस्तकातील आजची आपली कथा आहे सद्गुरु नारायण महाराज चांदोरीकर. तर वळूया आजच्या आपल्या कथेकडे. नाशिकला एकदा गोसावी नावाचे कीर्तनकार आले होते. त्यांची कीर्तनातील भक्तीपर पदे ऐकून नारायण महाराजांना खूप आनंद झाला. त्यांनी मनाचा हिय्या करून कीर्तनकार बुवांची भेट घेतली, आणि त्या दिवसापासून पेटी आणि तबला वाजवण्यासाठी म्हणून ते त्यांच्याकडे राहिले. पुढे पुढे महाराज नित्यनियमाने एक दोन पदे म्हणू लागले. त्या वेड्या नारायणाचे भक्तिगीत ऐकण्यासाठी कीर्तनाला लोकांची गर्दी होऊ लागली. पुढे कीर्तनकाराची आज्ञा घेऊन ते श्री गोंद्यास परत आले आणि कुलकर्णी वतन पाहण्यास सुरुवात केली. मात्र एकदा एक वरिष्ठ अधिकारी त्यांना काहीतरी बोलला. स्वाभिमानी वृत्तीच्या नारायण महाराजांना ते काही खपलं नाही. त्यांनी त्याच वेळी कुलकर्णी वतनाचा त्याग करून श्रीगोंद्याला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी कित्येक दिवस अज्ञातवास आणि तपश्चर्येत घालवले. त्यानंतर ते नाशिकला आले. त्यावेळी नाशिकला आयझन नावाचे कलेक्टर होते. त्यांचे लक्ष या नदीकाठी बसलेल्या महाराजांकडे गेले. त्यांनी आपल्याकडील माणसे पाठवून त्यांची चौकशी केली. तर तो वेडा माणूस आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका, असं त्यांना एकाने सांगितलं. परंतु कलेक्टर साहेबांनी त्यांची बरोबर पारख केली. त्यावेळी चांदोरीचे सरदार नानासाहेब हिंगणे तिथेच होते. त्यांनी कलेक्टरांना विनंती करून नारायण महाराजांना चांदोरी येथे आणवले. एकदा श्री यशवंतराव देवमावलेदार महाराज चांदोरीला आले असताना त्यांच्या दर्शनासाठी अपार जनसमुदाय लोटला होता. त्या महात्म्याने दर्शनासाठी सर्वांना मुभा दिली. दर्शन घेणारे लोक महाराजांच्या गळ्यात हार घालून प्रसाद वाटत होते. यशवंतराव महाराजांचा जयघोष चालला होता, पण महाराजांचे लक्ष मात्र दूर कुठेतरी लागले होते. शेवटी ते ती गर्दी बाजूला सारत लोकांमधून भराभर वाट काढत चांदोरीतील नदीच्या दिशेने गेले. तेथे हा दिव्य वेडा बसलेला होता. त्यांना धावत येताना पाहून हा वेडाही त्यांच्या दिशेने धावला. दोघेही महात्मे एकमेकांना कडकडून भेटले. यशवंतराव महाराज म्हणाले, बाबांनो, तुम्हाला या महात्म्याची अद्याप ओळख पटलेली नाही. तुम्ही या महात्म्याला वेडा म्हणता, पण बाबांनो, तुम्हाला लागलेले भयाचे वेड दूर करण्यास हा महात्मा समर्थ आहे. श्री नारायण महाराजांची कीर्ती ऐकून जामखिंडीची कलावंतीण महाराजांच्या दर्शनाला आली. तिला महारोग झाला होता. मोठ्या काकुळतीने तिने महाराजांची प्रार्थना करून त्यांना नमस्कार केला. त्याबरोबर महाराज तिच्या थोबाडीत मारून म्हणाले, उपाधी द्यायला का आलीस? चालती हो. नाशिकला गंगामाईची 8 स्नाने कर. चालती हो. महाराजांच्या वचनावर विश्वास ठेवून तिने 8 स्नाने करताच तिचा देह अगदी पूर्ववत झाला. एकदा तेलंगी स्वामी चांदोरी झाले होते. स्वामी विद्वान आणि पारमार्थिक अधिकारी होते. चांदोरीच्या केळकर शास्त्री बुवांनी त्या स्वामींची भेट नारायण महाराजांशी घडवून आणली. स्वामी महाराज म्हणाले, अहो, हे तर फार मोठे अधिकारी साधू आहेत. स्वामींनी नानासाहेब हिंगणे यांची भेट घेऊन त्यांना नारायण महाराजांचा महिमा सांगितला. त्यांनी दुसऱ्या दिवशी गोपाळ शास्त्री नामजोशी आणि केळकर शास्त्री यांना बरोबर घेऊन जात महाराजांची श्मश्रू करवून त्यांना स्नान घातले आणि मठात नेऊन बसवले. त्यानंतर शके 1818 माघवद्य द्वितीया हा दिवस ठरवून तेलंग स्वामींनी महाराजांना छाटी घातली आणि वंदन केले. संन्यास दिल्यानंतर काशीनाथ शास्त्री आणि त्र्यंबक शास्त्री केळकर यांनी महाराजांची व्यवस्था फारच चांगली ठेवली. इसवी सन 1895 नानासाहेब हिंगणे यांच्याकडे मुंबईचे भाटवडेकर आले होते. डॉक्टर भाटवडेकर हे गणपतीचे उपासक होते. ज्यावेळी भाटवडेकर चांदोरीच्या हद्दीत शिरले, त्यावेळेपासून महाराज मठात सांगू लागले, आज गणपती आला बर का. पुढे पेशंट तपासणी झाल्यावर डॉक्टर महाराजांच्या दर्शनासाठी गेले असता महाराजांनी गणपती अथर्व शीर्ष म्हणण्यास सुरुवात केली. ते ऐकून डॉक्टर साहेब म्हणाले, देवा, धन्य झालो. दररोज अथर्व शीर्ष म्हणताना मला एक शंका येत असे, ती शंका आपण दूर केली. शेगावचे श्री गजानन महाराज एकदा चांदोरीस आले होते. त्यावेळी हे दोन्ही महात्मे एकत्र जेवले. त्यानंतर कित्येक दिवसांनी नानासाहेब हिंगणे हे शेगावला गेले असता त्यांनी गजानन महाराजांचे दर्शन घेतले तर महाराजांना चांदोरीची आठवण झाली. ते म्हणाले, नारायण आणि गजानन एकाच ताटात जेवले. त्यांनी
याप्रमाणे आठवण दिलेली पाहून नानासाहेबांना फार आनंद झाला. नानासाहेब हिंगणे आजारी पडले. त्यावेळी महाराज 7-8 दिवस आधीच गंगेवर मोठ्याने ओरडत, चांदोरी रांडकी झाली, चांदोरीस आग लागली, दूध गेले, दूध गेले. त्या दिवसानंतर 7-8 दिवसांनी नानासाहेब स्वर्गवासी झाले आणि महाराजांची बडबडही बंद झाली. आपला निस्सिम भक्त गेल्याचे पाहून महाराज खूप दुःखी झाले. त्यांनी 2 दिवस अन्नाला स्पर्श देखील केला नाही. महाराजांच्या दर्शनाला येणारी मंडळी मेवा, मिठाई, फळे, वस्त्रे असं काही काही घेऊन येत असत. लहर आली तर फळांपैकी आंब्याचा रस ते थोडा काढून घेत असत. मिठाई मुलांना वाटली जात असे, बाकीचे जिन्नस वाटेल तो घेऊन जाई. महाराजांना कशाचीही पर्वा नव्हती. त्यांच्या अंगावर मंडळी चांगले कपडे घालत, पण तो कपडा अंगावरून खाली पडल्यावर महाराज तो चुकूनही पुन्हा अंगावर घेत नसत. महाराज अंगावर कांबळे घेऊन बसत, ते तोंडावरून घेत असत. कोणी सात्विक वृत्तीचा भाविक दर्शनाला आला तर तोंडावरचे कांबळे काढून ते दर्शन देत असत. त्यांच्या अंगावरचा कपडा काढण्याची कोणाची ताकद नव्हती. नानासाहेब हिंगणे मात्र त्यांच्या तोंडावरचे पांघरूण काढून त्यांच्याशी बोलत असत. महाराजांची त्यांच्यावर फार कृपा होती. सन 1900 आषाढ वद्य चतुर्थीला महाराजांना अतिसाराचा त्रास झाला. पुष्कळ उपाय केले परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पहाटे मात्र त्यांनी केळकर शास्त्रींना हाक मारली आणि भाजी भाकर आहे का असं विचारलं आणि अतिसार बंद झाले. मंडळींना फार आनंद झाला. मात्र नानासाहेब लगबगीने वाड्यावरून आले तसे महाराजांनी डोळे उघडले, आपल्या आसनावर सहजासन घालून बसले आणि सर्वांना आशीर्वाद देऊन प्राणज्योत परमात्म्यात विलीन केली. गंगामाईच्या काठावर त्यांना समाधी देण्यात आली. 1917 बांधकामासाठी ही समाधी उकरली असता 17 वर्षानंतर महाराज त्याच अवस्थेत बसलेले अनेकांनी पाहिले. अंगावरची वस्त्रे देखील खराब झालेली नव्हती. सर्वांचे दर्शन झाल्यावर 3 दिवसांनी समाधीच्या बांधकामास सुरुवात झाली आणि सध्याचे मंदिर बांधण्यात आले. धन्यवाद. मंडळी, तुम्हाला आजची कथा कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुमची रजा घेते.

0: नमस्कार श्रोते हो, आर्बिट्रेटरकडे
1: अपील करण्याची काही तरतूद आहे का? कुठल्या आदेशावर अपील करता येते? म्हणजे अशा प्रकारचा एका पक्षाचा अर्ज मान्य केला असेल आणि प्रतिपक्षाला म्हणजे दुसऱ्या पक्षाला जर ते मान्य नसेल तर काय होत?
2: मोठा गमतीदार प्रश्न आहे, पण याचं उत्तर स्पष्ट भाषेमध्ये नाही असंच आहे. कायद्यामध्ये त्याला ऍब्सोल्यूट अँड अनएक्सटेंडेबल असं म्हटलेलं आहे, म्हणजेच परिपूर्ण आणि वाढवता न येण्याजोगा असा याचा मराठीमध्ये अर्थ होतो. इंडियन लिमिटेशन ऍक्टच्या कलम 4 याला संदर्भ आहे.
1: या प्रक्रियेत न्यायालयाकडे अपील करण्याची काही तरतूद आहे का?
2: होय, आपण मागील काही भागामध्ये चर्चा केलेले काही अपवाद वगळता हा निकाल, ज्याला आर्बिट्रल अवॉर्ड असं कायद्याच्या भाषेमध्ये म्हणतात, तो अंतिम दोन्ही पक्षांना बंधनकारक असतो.
1: या प्रक्रियेत न्यायालयाकडे अपील करण्याची
2: सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये कोर्टाची डिक्री ज्याप्रमाणे अंमलात आणली जाते त्याच पद्धतीने हा निकाल किंवा आर्बिट्रल अवॉर्ड देखील अंमलात आणला जातो.
1: या प्रक्रियेत न्यायालयाकडे अपील करण्याची काही तरतूद आहे का? कुठल्या आदेशावर अपील करता येते?
2: हे आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला सारण्याबद्दल न्यायालयाकडे अर्ज दाखल करण्याची जी मुदत असते ती संपल्यानंतर किंवा असा अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर हे अवॉर्ड अंमलामध्ये आणलं जातं.
1: या प्रक्रियेत न्यायालयाकडे अपील करण्याची काही तरतूद आहे का?
2: होय, निश्चितच आहे.
1: कुठल्या आदेशावर अपील करता येते?
2: या कायद्याच्या कलम 9 खाली दिलेल्या आदेशांवरती अपील करता येतं. उदाहरणार्थ अज्ञान व्यक्तीचा पालक नेमण्याबद्दल, अर्थात या लवाद प्रक्रियेपुरताच, किंवा ज्याची मानसिक स्थिती ठीक नाही त्याचा प्रतिनिधी या लवाद प्रक्रियेपुरता नेमण्याबद्दल इत्यादी आदेशांवरती अपील करता येतं.
1: म्हणजे अशा प्रकारचा एका पक्षाचा अर्ज मान्य केला असेल आणि प्रतिपक्षाला म्हणजे दुसऱ्या पक्षाला जर ते मान्य नसेल तर काय होत?
2: दोन्ही बाबतीमध्ये, म्हणजे एका पक्षाचा अशा संदर्भातला अर्ज लवाद किंवा लवाद न्यायाधिकरणाने मान्य केला असेल किंवा फेटाळला असेल तरीही त्यावरती न्यायालयामध्ये अपील करता येईल.
0: क्या बात आहे सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांशी या न्याय प्रक्रियेतल्या ज्या संबंधित गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही गप्पा मारल्यात.
3: धन्यवाद.
0: श्रोते हो, हे होते कृष्णभूषण महाशब्दे, जे आर्बिट्रेटर म्हणजे लवाद आहेत, त्यांच्याशी आपण पुन्हा गप्पा मारणार आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, सावित्री अबेकसच्या या कार्यक्रमातल्या या पुढच्या भागात सगळ्या श्रोत्यांचं मी देविका मनापासून स्वागत करते. आजही आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे एक शिक्षिका जी ब्रेन ट्रेनच्या अकॅडमीशी जोडली गेलेली आहे आणि तिचाच आज सगळा प्रवास आपण इथं जाणून घेणार आहोत. श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत म्हसरूळ इथनं प्रमिला गांगुर्डे मॅडम आणि त्यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. अबेकसचा आणि त्यांचा प्रवास कसा सुरू झाला हे सगळं त्यांच्याकडनं आता जाणून घेणार आहोत. प्रमिलाताई, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: धन्यवाद. मी खरं तर तुमचे आणि आमच्या ब्रेन ट्रेन संस्थेचे नरेंद्र निकुंभ सर यांचे खरं तर खूप आभार मानेन की आमच्यासाठी हा प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिला.
0: नक्की नक्की, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. कायमच अशा छान कार्यक्रमांना किंवा छान गोष्टींना प्रोत्साहन देत असतात. आता आपण तुमच्याकडे येऊया. आपण मूळच्या कुठल्या आहात, आपलं शिक्षण काय झालंय?
1: माझं माहेर रामाचे पिंपळस आहे.
0: बर.
1: आणि सासर माझं सोग्रस आहे, चांदवड तालुका.
0: अच्छा.
1: पण राहायला आम्ही नाशिकमध्येच आहे.
0: बर.
1: माझं शिक्षण तसं बीएड आहे आणि मी डीएसएम कोर्स पण केला आणि वेगवेगळ्या कोर्सेस मी अजून पण करत असते, शिकत असते नवीन नवीन.
0: अच्छा. बर. आणि मग डीएड केल्यानंतर आपण कुठे नोकरी केली होती?
1: बीएड केलं मी आणि बीएड केल्यानंतर मी एका वैदिक पाठशाळेमध्ये होते करंजगाव येथे.
0: अच्छा.
1: जवळजवळ मी 6 वर्ष तिथे मॅथ टीचिंग करत होते.
0: बर.
1: आणि तिथे माझे खूप छान अनुभव होता त्या स्कूलचा. पण मी स्कूल सुटल्यानंतर माझं मी 2021 मुलांसाठी सासूबाईंसाठी मला नाशिकमध्ये यावं लागलं. आणि नाशिकमध्ये आल्यानंतर एकदम सकाळी पहाटे 4:45 ते रात्री 11 असणारं आमचं वैदिक पाठशाळेचं शेड्यूल. आणि इथे आल्यानंतर एकदम फ्री की आता काय करायचं असा माझ्या समोर मोठा प्रश्न उभा होता. त्या काळामध्ये माझा संबंध ब्रेन ट्रेन संस्थेशी आला.
0: बर. आणि मग जसं तुम्ही सांगितलं की मग आधी आपण हे जी पाठशाळा होती ती तुमच्या गावातच होती?
1: नाही, करंजगावला.
0: बर.
1: एक निफाड तालुक्यामध्ये करंजगाव म्हणून एक गाव आहे आणि तिथे एक वैदिक पाठशाळा आहे जी मुलांना होम स्कूलिंग म्हणून असतं तिथे मुलांसाठी.
0: अच्छा. तशा पद्धतीचं शिक्षण
1: हो. बरं. वैदिक शिक्षण.
0: मग ब्रेन ट्रेन बद्दल आपल्याला कसं समजलं, कोणाकडनं कळालं?
1: माझी ननंदे ठाकरे म्हणून, मनीषा ठाकरे, त्यांची मुलगी सरांकडे कोरोना काळामध्ये फ्री अबॅकस शिकत होती.
0: बरं.
1: आणि मी इथं आल्यानंतर माझा मुलगा आहे 8वीमध्ये आत्ता, त्या मुलासाठी म्हणून त्यांनी माझ्या नंदेने मला कळवलं की असे क्लासेस होतात फ्री मध्ये आणि मग तू पण कर त्यांच्यासोबत. मी ज्यावेळेस सरांशी कॉन्टॅक्ट केला तेव्हा सरांनी सांगितलं की मुलासोबत तुम्ही पण बसा ताई क्लासला. आणि मी त्याच्यासोबत बसायला लागले. पण सुरुवातीला मला भीती वाटत होती की मला हे जमेल की नाही कसं, पण गणिताची आवड असल्यामुळे आणि मी आधी गणित शिकवत होते त्याच्यामुळे मला ते खूप सोपं वाटायला लागलं आणि मी सहजच याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत गेले.
0: बरं.
1: आणि मग 2021 पासून मी संस्थेशी जोडले गेले.
0: अच्छा. आणि मग शिक्षण आपलं सुरू झालं.
1: हो.
0: मग हा प्रवास कसा होता की अगदी 6 वर्ष आपण टीचर म्हणून काम केलं, ते पारंपरिक आपलं गणित होते रेग्युलर जे काही आपलं असतं नेहमीचं ते, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपण अबॅकसकडे वळालात, तर मग ते रुटीन तुमचं कसं होतं?
1: मला खूप छान वाटलं म्हणजे जेव्हा मी अबॅकसशी संबंधित आले तर कितीतरी नवीन टेक्निक आम्ही वैदिक पाठशाळेमध्ये शिकवताना नवीन नवीन टेक्निक शोधतच असायचो की काय शिकवता येईल नवीन मुलांसाठी. तर त्यात मला ही नवीन टेक्निक मिळाल्यावर मला इतका आनंद झाला की काहीतरी मला नवीन मिळतंय आणि त्या थ्रू मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोशल वर्क सुरू केलं. मग मला जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचता येईल, मी जवळजवळ 1000 लोकांपर्यंत पोहोचले की मला फ्री 0 लेवल त्यांना अबॅकस शिकवता येईल असं मी माझ्या त्या वैदिक पाठशाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी पण गेली, तिथे पण गेली. त्याच्यानंतर मी त्र्यंबकेश्वरला जात होती 1 वर्ष, माझे मिस्टर मला आठवड्यात 1 दिवस असं रोज घेऊन जात होते.
0: बर, बर.
1: आणि तिथल्या पण विद्यार्थ्यांना मी जवळजवळ 5 लेवल त्यांना शिकवल्या फ्री, कुठलीही कॉस्ट न घेता. आणि ते खेड्यावरचे एकदम छोट्या खेड्यापाड्यातले मुलं त्या ठिकाणी एका पाठशाळेमध्ये शिकताय. तिथं एक साधी एक आश्रमशाळा आहे आणि त्या आश्रमशाळेमध्ये मी गेली आणि तिथे 60 विद्यार्थ्यांना मला हे शिकवता आलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघितला या अबॅकस थ्रू की मला तो खूप भावला. म्हणजे सरांकडनं जी गोष्ट आम्हाला मिळाली, सर जे सोशल वर्क करत होते कोरोना काळामध्ये त्यांनी खूप विद्यार्थ्यांना घडवलं फ्रीमध्ये शिकवलं, तसं मला पण ते त्यांच्याकडनंच मिळालेली ती प्रेरणा होती आणि त्यांच्यामुळे मी ही गोष्ट करू शकले.
0: आणि
1: त्यात माझ्या मिस्टरांनी मला खूप साथ दिली की ते ड्युटी ऍडजस्ट करत होते 48-48 तास ड्युटी ऍडजस्ट करून मग सुट्टी ऍडजस्ट करत होते आणि मग आम्ही दोघ जण जाऊन अख्खा दिवस आम्ही तिथे थांबत होतो आणि त्या विद्यार्थ्यांना शिकवत होतो.
0: क्या बात है, खूप छान. म्हणजे तुमची आवड फक्त तुमची आवड राहिली नाही तर त्या मिस्टरांनी सुद्धा तेवढीच साथ दिली आणि त्यांनी त्याच्यासाठी स्वतः ऍडजस्टमेंट करून तुम्हाला तिथपर्यंत नेण्याचं खूप मोलाचं काम केलं, जेणेकरून अशा पातळीपर्यंतच्या मुलांशी तुम्ही संवाद साधू शकल्या की ज्यांना ह्या गोष्टी सहज उपलब्ध होऊ शकत नव्हत्या. मला आपल्याला पुढे असं विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही अॅबॅकस शिकायला लागल्या तेव्हा अॅबॅकसमध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या का शिकताना?
1: शिकताना अडचणी आल्या, पण मग ज्या ज्या अडचणी येत होत्या ना, तर त्याच्यासाठी सोल्युशन म्हणजे आमचे सर, की आमचे जे क्लास 9:30 सुरू होतात ना, तर 12 की 12:30 जोपर्यंत प्रत्येकाचं प्रश्नांचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत आमचे सर आम्हाला उत्तर देत असतात. आणि सुरुवातीला आम्हाला त्रास झाला तर तो सरांनी आमचा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्या सरांकडे होतं आणि ते आम्हाला मिळत गेलं. म्हणजे अगदी आमचे क्लास उभे करण्यापासून किती छोटासा आम्ही सर्टिफिकेशनचा कार्यक्रम जरी ठेवला असेल तरी सर आमच्या तिथे उपलब्ध झाले, म्हणजे आमच्यासाठी आले. सर आले, आमच्या रुपाली मॅडम आहे, नंदिनी मॅडम आहे, ज्यांचा मी खास उल्लेख करेल या ठिकाणी, की त्या सपोर्ट सिस्टीम आहे या ठिकाणी सरांसोबत उभ्या राहणाऱ्या, आणि त्यांनी त्या सुद्धा आमच्यासाठी आल्या आणि आमचे क्लासेस पण रन करण्यासाठी आम्हाला खूप मदत केली सरांनी.
0: क्या बात आहे. असं हार्डवर्क करणारी टीम असेल तर नक्कीच आपल्याला उत्साह येतो आणि मुळात ही एक भावना मनात असते की माझ्या पाठीशी कोणीतरी खंबीर उभं आहे. मला आपल्याला पुढे असं विचारायचं आहे ते म्हणजे की जसं तुम्ही सुरुवात केली शिकायला तसं क्लासेस काढण्याचाही विचार मनात आला असेल, मग ही सुरुवात कधी झाली आणि किती विद्यार्थी आहेत आता?
1: मी सुरुवात माझ्या बिल्डिंग मधली एक विद्यार्थिनी घेऊन सुरुवात केली.
0: बरं.
1: म्हणजे माझ्याच बिल्डिंग मध्ये पहिल्या मजल्यावर एक चव्हाण म्हणून राहत होते, त्यांची एक मुलगी होती, ती माझ्याकडे सहज येऊन बसायला लागली सुरुवातीला आणि तिच्यापासून मी सुरुवात केली. ती आणि माझा मुलगा असं त्यांच्यापासून मी सुरुवात केली क्लासला आणि तो सुरुवात होत होत आज माझ्याकडे 100 विद्यार्थी आहे.
0: अरे वा, छान. नक्कीच, म्हणजे हा खूप मोठा पल्ला आहे की अगदी एका मुलीपासून तुम्ही अगदी 100 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले आहात आणि अर्थातच हा सक्सेस रेट आहे म्हणायला हरकत नाही की माउथ पब्लिसिटी आपोआप होते की आपल्याला चांगलं शिक्षण मिळतंय. तर नक्कीच, आणि मुळात ब्रेन ट्रेनचं हेच वैशिष्ट्य आहे की अगदी अल्प दरामध्ये या सगळ्या सुविधा तुम्ही त्यांना उपलब्ध करून देत आहात. मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे ते म्हणजे की जसं तुम्ही सांगितलं की खूप मिस्टरांनी तुम्हाला मदत केली, त्याच्यामुळे तुमचे खूप कामं सोपे झाले, आणि हे सगळं करत असताना आणखीन आता तिथे जाऊन प्रत्यक्ष शिकवताना काही अडचणी आल्या का?
1: त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर ना अडचणी तर खूप आल्या, म्हणजे अगदी ऊन वारा पाऊस आम्ही कशाची पर्वा केली नाही. पाऊस असेल तरी आम्ही थांबलो नाही त्या दिवशी. जर आम्ही कमिटमेंट केलंय की त्या दिवशी आम्हाला 1 तिथे पोहोचायचंय, तर आमचे सर जेव्हा ड्युटीवर नाही येत होते ते फक्त जेवण करत होते आणि आम्ही लगेच निघत होतो.
0: बर.
1: आणि तिथे जाऊन त्या ठिकाणी जवळजवळ 2-2.5 तास आम्ही त्या मुलांसोबत घालवत होतो. म्हणजे त्यावेळेस अडचण आली की त्या मुलांना तेवढं समज नव्हती. काही विद्यार्थी असे होते की ज्यांना कळत नव्हत्या त्या गोष्टी, तर त्यांच्यासाठी माझ्या मिस्टर ते स्वतः पण बसले, माझा मुलगा पण आला माझ्यासोबत, ते पण बसले आणि प्रत्येक विद्यार्थ्याला सेपरेट घेऊन त्यांनी शिकवलं.
0: बर.
1: असं आम्ही सगळेच करत होतो त्या गोष्टी आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत होतो आणि ते जे कितकी ऍक्टिव्ह होतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. आणि याची पोचपावती मला अशी मिळाली की मी आता 1-2 महिन्यापूर्वी एका लग्नामध्ये त्यातलाच विद्यार्थी मला तो भेटला, तो त्र्यंबकेश्वरचा एक विद्यार्थी, तो आता त्या एका लग्नामध्ये आलेला होता आणि तो त्यांनी मला बघितल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो काहीतरी वेगळाच होता. त्याला म्हणजे काहीतरी सापडलंय असं त्या तो चेहऱ्यावरचा आनंद होता. तो खूप पटकन पळत आला आणि त्यांनी पटकन येऊन माझ्या पाया पडला आणि सांगितलं की म्हणजे मी खरं तर ओळखलं नाही त्याला, कारण एवढ्या 60 विद्यार्थ्यांमध्ये तो काही चेहरा लक्षात नव्हता. पण त्यांनी मला आठवण करून दिली की ताई तुम्ही आम्हाला अभ्यास शिकवायला त्र्यंबकेश्वरला येत होता, आणि त्याला खूप छान वाटलं. ही पोचपावती होती माझ्यासाठी की आपल्याला कोणीतरी लक्षात ठेवतो ही गोष्ट.
0: खरंच आहे, खरंच आहे. आणि विद्यार्थ्यांना मला वाटतं शिक्षक लक्षात राहतातच, आणि खरंच खूप छान तो आनंद तुमचा आमच्या चेहऱ्यावरही दिसतो आहेच आहे. आणखीन आता याच्यामध्ये काय अचीव्ह करण्याची इच्छा आहे?
1: याच्यामध्ये मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे जसं आमचं ब्रेन ट्रेनचं ब्रीद वाक्यच आहे, आम्हाला प्रत्येक गल्ली गल्ली पर्यंत पोहोचायचं आहे.
0: बरोबर.
1: तर जास्तीत जास्त लोकांना, म्हणजे हे अॅबॅकस जसं काही ठराविक लोकांसाठी ठेवलेलं होतं, ठराविक लोकांची मक्तेदारी होती, तशी न राहता आम्हाला किती अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचून हे अॅबॅकस पोहोचवायचंय लोकांपर्यंत. आणि मला जेवढं फ्रीली काम करता येईल, कुठलेही चार्जेस न घेता मला जेवढं काम करता येईल, आणि सरांनी आम्हाला ते फ्रीडम दिलेलं आहे, त्याच्यामुळे तो एक खूप सपोर्ट आहे आम्हाला आमच्या सरांचा की त्यांनी फ्रीडम दिलाय की तुम्ही करा आणि आम्हाला तिथपर्यंत पोहोचायचंय. म्हणजे अगदी आपल्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये तिथे पण आम्हाला जायचंय. ते पण असे विद्यार्थी असतात की त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे.
0: खरे.
1: त्यांना पोहोचून त्यांच्यापर्यंत ही गोष्ट आणि मी सुरुवात केलेली आहे या गोष्टीला.
0: बरोबर. अच्छा, अरे वा, खूप छान वाटलं सगळं हे ऐकून. आणि आता जाता आता शेवटचा प्रश्न हा की तुमचा जो विद्यार्थी आहे भार्गव जोशी, त्यांच्याशी आपण आता नुकतंच बोललो होतो, तर त्याच्याबद्दल आपण काय बोलाल?
1: तो जवळजवळ 1.5-2 वर्ष झाले माझ्या संपर्कात आहे, आणि तो अगदी सुरुवातीला आला तर थोडासा लाजराबुजरा होता, असा पटकन बोलायचा नाही. पण जसजसा तो यात ऍक्टिव्ह होत गेला, म्हणजे जसं अॅबॅकस आणि वैदिक मॅथ तो शिकत गेला, तसतसा तो त्याच्यामधला ऍक्टिव्हनेस वाढत गेला. आणि इतकं छान की त्याच्यातला जो रिस्पॉन्स बघितला मी की खूप छान करतोय तो ह्या गोष्टी आणि ऍक्टिव्ह होतोय. तसं म्हणजे मुळात तो हुशारच आहे, छान ऍक्टिंग वगैरे करतो, नाटकांमध्ये काम करतो, तो पिक्चरमध्ये पण काम करतो, आणि त्याचा सपोर्ट त्याला ह्या गोष्टीने अजूनच जास्त मिळाला. आणि ऍक्टिव्ह कुटुंबामधून असल्यामुळे ते खूप छान वाटलं त्याचं.
0: खूपच छान.
1: तसंच मला अजून एका विद्यार्थ्याबद्दल पण बोलायचं आहे. माझ्याकडे एक अर्चित नावाचा विद्यार्थी आलेला होता, येवल्या तालुक्यातला होता तो मुलगा, आणि त्याचं होम स्कूलिंग चालू आहे. तो स्कूलमध्ये गेलेला नाहीये, 3री पर्यंत स्कूलमध्ये गेला आणि त्याच्यानंतर तो घरीच होता. आणि आता तो माझ्याकडे आला तेव्हा तो 9वीत होता. तर तो आल्यानंतर त्याने 2 महिन्यामध्ये सर्व लेवल शिकून घेतले.
0: अरे वा.
1: अॅबॅकस काही फक्त काही ठराविक काळापुरतं शिकायचं असं नाही, तर त्याने 2 महिन्यामध्ये सर्व लेवल अॅबॅकस आणि वैदिक मॅथ पूर्ण शिकलं आणि 3 दिवसामध्ये लेवल 3 कम्प्लीट करणारा माझा तो विद्यार्थी.
0: छान
1: म्हणजे स्पीड होत त्याचं आणि ते करणं. म्हणजे मी प्रयत्न केला होता की तो आज यावा इथे, पण तो नेमकं गावी गेलेला असल्यामुळे तो नाही येऊ शकला इथे. पण असे विद्यार्थी पण इथे मिळतात आपल्याला की ऍक्टिव्ह असतात आणि खूप काहीतरी करून दाखवायचं असतं.
0: खरंच आहे, खरंच आहे. आणि मुलांना जर ती संधी मिळाली तर मुलं सुद्धा त्याचा फायदा घेतात. जसं तुम्ही म्हणालात की काही मुलं आपल्या डोळ्यासमोर असतात पण त्यांच्यात काय गुण असतात हे आपल्याला माहिती नसतं. आणि खरंच तुम्ही दोघांचाही उल्लेख केला, दोघांनाही आज हा कार्यक्रम ऐकताना खूप छान वाटलं असेल की आपली शिक्षिका आपल्याबद्दल इतकं भरभरून बोलतीये. आम्हालाही खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, तुमचा सगळा प्रवास जाणून घेताना. तुमच्या मनात ज्याही काही इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण हो, तुमचं उत्तम करिअर घडो अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि तुम्ही इथे आला त्याच्याबद्दल आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: थँक्यू मॅम.

0: नमस्कार श्रोते हो, सध्या युद्धाचा विषय सुरू आहे आणि त्या विषयाला धरूनच आज आपल्याकडे पाहुणे आलेत श्री काशीनाथ देवधर, की जे DRDO चे माजी समूह संचालक आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. काशीनाथजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार, आणि सर्वप्रथम मी आभारी आहे की मला आपण ही संधी उपलब्ध करून दिली.
0: काशीनाथजी, सगळ्याच भारतीय लोकांसाठी DRDO हे म्हणजे स्वप्नातलं असल्यासारखं आहे की अनेक शोध DRDO ने लावलेले आहे, जे पूर्वी कधी नव्हतं ते आत्ता दिसतंय. काय सांगाल तुम्ही?
1: आपल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ही जी तिन्ही दलं आहेत, या तिन्ही दलांना लागणारी सर्व प्रकारची साधनसामुग्री, युद्ध साहित्य ज्याला आपण म्हणतो, शस्त्रास्त्र असतील, दारुगोळा असेल, हे सगळं पूर्वी आपण परदेशातनं विकत आणत होतो आणि एका अर्थाने आपण परदेशावरती अवलंबून होतो. पण आपण स्वतःचं केलं पाहिजे हा विषय करून DRDO 1958 साली सुरुवात झाली. कारण त्यावेळेला आपल्याकडं काही शस्त्रास्त्राचं ज्ञान पण नव्हतं आणि काहीच नव्हतं. त्यानंतर शस्त्रास्त्रांची डेव्हलपमेंट करायला सुरुवात झाली, पण ती सुरुवात अशी होती की ज्ञान नसल्यामुळं आणि माहिती नसल्यामुळं जी आहेत ती बघायची, त्याच्यावरनं शिकायचं, जी ब्रिटिश काळात जी होती आपल्या सैन्य दलांकडं त्याचं बघायचं आणि ते काम बघायचं, त्यातनं शिकायचं आणि मग त्याच्यामध्ये काय त्याचं प्रिन्सिपल आधी समजून घ्यायचं आणि त्याच्यावर आधारित आपण त्याच्यात कसं इम्प्रूव्हमेंट करू शकू. पण हे सगळे प्रयोग समजून घेणं आणि हे करणं असे जवळजवळ 20 वर्ष पहिली आपली याच्यात गेली. त्या 20 वर्षानंतर मात्र आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग का होईना, आहे तशा तरी किमान गोष्टी करू शकतो का, असा एक प्रयोग सुरू झाला आणि पुढची 10-20 वर्ष ही त्या काळात गेली. त्यामुळं साधारण पहिले 1980 च्या काळपर्यंत म्हणजे 20-25 वर्ष पहिल्यांदा आपण शिकण्यामध्ये घालवली, पण नंतर DRDO ने स्वतःच्या सिस्टीम तयार करायला सुरुवात केली आणि योगायोगाने भारताची तोफ प्रणाली विकसित करणारा जो गट होता त्या गटामध्ये माझी नियुक्ती झाली 1982 झाली आणि तेव्हापासून मी शस्त्रास्त्रांमध्ये प्रामुख्याने तोफा, गन, ह्याच्यावरती काम करायला सुरुवात केली होती.
0: तोफा या विषयावरती जर आलो आपण तर सगळ्यात भारतातल्या कोणालाही आठवतं ते म्हणजे बोफोर्स. त्या बोफोर्स तोफा आणि आपल्या इथलं संशोधन याच्यात काही साम्य आहे का?
1: बोफोर्स तोफाची आठवण निघणं स्वाभाविक आहे, कारण मी 1982 ला जेव्हा काम करायला सुरुवात केली त्यावेळेला ज्याला ग्राउंडपासून, झिरोपासून सुरुवात केलेली होती, तंत्रज्ञान आपल्याकडं काही नव्हतं आणि त्या तंत्रज्ञानावर आधारित आम्ही 4-5 वर्ष प्रत्यक्ष, जशी बोफोर्सची गन होती तशीच गन स्वतःची असावी म्हणून आम्ही काम करत होतो. मग त्याचं डिझाईन झालं, ड्रॉइंग बोर्डवरती ड्रॉइंग झालं, काही प्रमाणात काही कॉम्पोनंट्स आणि सबसिस्टीम लेवलवरती सिस्टीम तयार करून त्याचं टेस्टिंग झालं आणि हे काम चालू होतं. परंतु त्यावेळेला जास्तीची गरज असल्यामुळं एक मोठा निर्णय त्या काळात घेतला राजीव गांधी सरकारने आणि आपल्या सगळ्यांना बोफोर्स हे वेगळ्या अर्थाने माहीत आहे, कारण बोफोर्स हे भ्रष्टाचार आणि ह्याच्यासाठी बदनाम झालेलं नाव आहे, पण ती तोफ जी होती त्या तोफा स्वीडिश बनावटीच्या घेतल्या आपण आणि एकदम 410 तोफा घेतल्या आणि आम्हाला सांगण्या

0: प्रश्न आला तर तेव्हा आर्मीने आम्हाला विचारलं की तुमच्याकडं काही तोफ आहे का. म्हणजे आमचं माझं काय म्हणणं होतं की ही प्रोजेक्ट बंद करण्याची गरज नव्हती, आम्ही जे काम करत होतो संशोधन, कारण संशोधन ही गोष्ट अशी की त्याला 5-10 वर्ष लागतात, तंत्रज्ञान विकसित करावं लागतं, ते मॉडेल करावं लागतं, त्याचं प्रत्यक्ष करून बघायला लागतं, टेस्टिंग करायला लागतं, ही एक सायकल आहे, प्रोसेस आहे. त्या प्रोसेसला लागणारा वेळ जर दिला नाही तर आम्ही मागं पडलो. आणि मग परत जेव्हा 25 वर्षानंतर 2009-10 साली बोफोर्सनंतर काय असा प्रश्न आर्मीच्या समोर तयार झाला, तेव्हा मात्र लक्षात आलं की आपल्याकडं काही नाही आहे, कारण प्रोजेक्टच नव्हतं. मग त्याच्यापुढं प्रोजेक्ट घेऊन ते जगाशी कॉम्पीट करत बसणं हा खरं म्हटलं तर कठीण जॉब होता, पण तेही DRDO केलं. आणि 2014 ज्या वेळेला पर्रिकर आमचे प्रमुख होते, त्यांनी ह्याला खूप चांगल्या पद्धतीचा सपोर्ट केला भारतीयकरणाला. आणि आपण जी तोफ तयार केली, सांगायला आनंद वाटतो की ATAGS नावाची तोफ आहे, बोफोर्सच्या पुढच्या जनरेशनची ती तोफ आहे, आणि सगळे पॅरामीटर्स तर त्याच्यापेक्षा सरस आहेतच, परंतु जगात सर्वात जास्ती पल्ला असणारी ही तोफ आपण विकसित केली.
1: आणि ती पूर्णपणे भारतीय,
0: संपूर्ण भारतीय
1: त्या बात आहे.
0: आणि स्वतःची तोफ आज आपण या स्थितीत आहोत. म्हणजे 1985 वेळेला ज्या तोफा घेतल्या त्यावेळेला भारताची ओळख अशी होती जगामध्ये की सगळ्यात जास्ती शस्त्रास्त्र आयात करणारा देश होती. आता मात्र आपण ठामपणे सांगू शकतो की आज भारत हा गेल्या 10 वर्षामध्ये इतकी गती घेतलेली आहे की स्वतःच्या तोफा तर केल्याच आहेत, अनेक शस्त्रास्त्र केली आहेत. 23,622 कोटी रुपयाचं निर्यात केली आपण यावर्षी, आणि 1.27 लाख कोटीचं प्रॉडक्शन हाऊस देशामध्ये बनवलेलं आहे. आणि येत्या 3 वर्षामध्ये 2029-30 पर्यंत भारताचं लक्ष आहे की 3 लाख कोटीचं प्रॉडक्शन आणि 50,000 कोटीची निर्यात ही अपेक्षित आहे. पण कालच्या 2-4 दिवसांमध्ये जे शस्त्र प्रूव्ह झालेत, भारतीय शस्त्र प्रूव्ह झालेत, त्याच्यावरनं असं वाटतंय की मागणी खूप वाढलेली आहे. आणि आपलं हे लक्ष 3 वर्षाच्याऐवजी 1 वर्षात पूर्ण होईल आणि आपण अजून मोठ्या प्रमाणावर पुढे जाऊ असं चित्र. आपण कालचे जी पाकिस्तानच्या बरोबर जी झटापट झाली आणि त्यामध्ये भारताने वापरलेली जी शस्त्रास्त्र आहेत त्याच्यावरून असं लक्षात येतं.
1: मी त्याकडे पण येणारच आहे, पण म्हणजे छान श्रोत्यांना आमच्या भारतीय शस्त्रास्त्रांमधल्या तोफांचा इतिहासच या निमित्ताने मला वाटतं त्यांच्या समोर आलेला आहे. मला विचारायचं असं आहे सर, ह्या तोफांचा जो तुम्ही इतिहास सांगितला आणि आत्ताची जी आपल्याकडे तोफ आहे याच्यामध्ये बेसिक काही फरक आहे? आणि आजची जी तोफ आहे ही जागतिक स्तरावरती आपल्याला कुठे नेऊन ठेवते?
0: एक भारताला चांगली ओळख मिळवून देण्यासाठी ही तोफ बघितली पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला आपण आपली तोफ तयार करत होतो त्यावेळेला बरंचसं तंत्रज्ञान हे आपल्याला काही वेळेला लॅबमध्ये विकसित करायचं, अकॅडमिक्सकडनं घ्यायचं आणि मग ते विकसित करायचं, याच्यामध्ये वेळ जायचा. आता कसं झालं आहे की कंकरंट इंजिनिअरिंगचा कन्सेप्ट आपण वापरतो की पॅरलली आपण प्रोडक्शन चालू करण्याचा पण विचार करतो. त्यामुळं 2014 जो एक महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे असा आहे की प्रायव्हेट कंपन्या यांना सुद्धा आता शस्त्रास्त्र तयार करणं, निर्यात करणं याच्यासाठी मुभा दिलेली आहे. पूर्वी असं होतं की फक्त सरकारी ज्या संस्था आहेत, ज्या कारखाने आहेत, मग तो खडकीचा गोळा बारूद कारखाना आहे, ॲम्युनिशन फॅक्टरी म्हणून आपण म्हणतो तो, किंवा गन अँड
1: वरणगावला
0: त्या बंदुकीच्या गोळ्या तयार करणारा कारखाना आहे भुसावळचा, असे ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डच्या अंतर्गत जवळजवळ 50 कारखाने होते, तेवढेच कारखाने फक्त हे शस्त्रास्त्रांच्या बद्दलचं प्रोडक्शन करत होते. आता मात्र अनेक प्रायव्हेट इंडस्ट्री ज्याला म्हणतो ही इंडस्ट्री याच्यामध्ये त्यांना मुभा दिल्यामुळे उतरलेली आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या नावाने सुद्धा 74% परदेशी लोक ह्याच्यात येऊन भारत अट एकच आहे की तुम्ही काही करा पण भारतात तयार केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं सुद्धा अनेक तंत्रज्ञानाचे लोक, या क्षेत्रातले जे मोठे मोठे प्लेयर आहेत, ते भारतात आता आपापले कारखाने काढत आहेत,

0: फायदा असा होतोय की इथल्या जनतेला त्याचं रोजगार मिळणं असेल, कौशल्य मिळणं असेल, हे तयार होतंय आणि आपला बेस वाढतोय त्या ह्याच्यामध्ये. त्याचा फायदा आज आपल्याला बघायला मिळतो की आपल्या आर्मीला सप्लाय करायच्या आधीच आपल्याला एक्सपोर्ट ऑर्डर्स मिळाले आणि आपण एक्सपोर्ट केले. म्हणजे 19 नोव्हेंबर 2022 भारताची जी कंपनी आहे भारत फोर्ज लिमिटेड, याला 155.5 मिलियन डॉलरची ऑर्डर मिळाली,
1: वा
0: एक्सपोर्ट ऑर्डर मिळाली. अजून आपल्या 310 तोफांची ऑर्डर मिळायची होती, त्याच्या आधी ही एक्सपोर्ट ऑर्डर मिळाली. म्हणजे आज आपला पैसा उभा करण्याची सुद्धा जी स्थिती आहे ती याच्यामुळं मिळते आहे. आणि आपल्या मित्रपक्षांना आपण जर आर्म्स ॲम्युनिशन सप्लाय केले तर त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो आणि भारताला सुद्धा मानणारे आपला मित्रपक्ष असा जगामध्ये वाढत चाललेला आहे. त्यामुळं भारत हा महासत्ता या कॅटेगरीमध्ये आता आलेला आहे. म्हणजे डॉक्टर कलामांच्या बरोबर मी काम केलं आहे. डॉक्टर कलामांना एका 8वीतल्या मुलीने विचारलं होतं 30 वर्षापूर्वी की भारत हा कायम विकसनशील देश किती वर्ष राहणार, आपण विकसित देशांच्या यादीत कधी येणार. त्यावेळेला आपल्या सगळ्यांना आठवत असेल की 2020 भारत असा एक संकल्पना मांडून त्यांनी 1995 आसपास डॉक्टर कलामांनी मांडली होती. तर त्यांनी सगळी कॅल्क्युलेशन करून 20 आपण सगळ्यामध्ये पुढं जाऊ शकतो हा विश्वास दिला होता. आणि बिलियन बिट्स म्हणजे अनेकांना त्यांनी प्रेरणा दिली डॉक्टर कलामांनी. आणि 2020 भारत हा पुढं असणार आणि जगामध्ये, ज्याला डॉक्टर कलाम म्हणत असत की आपल्याला काही 1 नंबरवर जायचं आहे अशी आपली स्थिती नाही, पण आपण मजबूतीने स्वतःच्या पायावर उभारलं पाहिजे, किमान डिफेन्समध्ये आपण उभारलं पाहिजे असं काम.
1: आपण अनेक बातम्या ऐकतोय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत, तर भरपूर काही काही येत आहे बातम्या ज्या टीव्हीवरती पण दाखवल्या जात आहेत. पाकिस्तानचं आपण असं केलं, पाकिस्तानच्या या तळांवरती हे केलं, त्यांचे विमानतळ पण आपण नेस्तनाबूत केले गेले, त्यांनी सुद्धा आपल्याकडे काय काय केलं, याच्यात खरं काय आणि खोटं काय हे कसं समजायचं हो, किंवा नेमकं काय झालं असावं?
0: कसं आहे, हल्ले करताना एक जसा जमिनीवरचा हल्ला असतो, तर आत्ता जेवढे हल्ले झाले ते सगळे प्रामुख्याने हवेतून हल्ले झाले. आणि आत्ताचं जे युग आहे ते मिसाईलचं युग आहे. त्यामुळं पाकिस्तानने जेवढे काही मिसाईल्स असतील किंवा द्रोण असतील आताच्या ह्याच्यात, म्हणजे UAVs द्रोण की अनमॅन मशीन फ्लाईंग मशीन्स की ज्याच्यातनं बॉम्ब आहेत तो शत्रूवरती टाकण्याची क्षमता, तर असे तुर्कस्तानकडनं मिळालेले किंवा चीनकडनं मिळालेले अनेक द्रोण पाकिस्तानने भारतावर लागोपाठ लागले आणि ते TV आपण बघितले. पण TV आपण हेही बघितलं की भारताने त्या त्या स्तरावरती ते सगळे हवेतल्या हवेतच नष्ट केले, ज्याला आपण एअर डिफेन्स सिस्टीम म्हणतो. तर एअर डिफेन्स सिस्टीम ही कशी आहे भारताची आत्ताची, तर सगळ्या जगात नावाजलेली सिस्टीम तयार झाली आणि प्रूव्हन झालेली आहे. कालच्या घटनेमुळे इतकी प्रूव्ह झाली आहे. तर ते मल्टीलेअर आहे, म्हणजे छोटीशी गोष्ट आली की छोट्याशा गोष्टीने त्याला तिथल्या तिथं उत्तर देणं, कमी रेंज असेल तर कमी रेंजवरचं. पण विमान किंवा मिसाईल किंवा बॅलिस्टिक मिसाईल असं जर आपल्यावर येऊ घातलं तर त्याला हवेतल्या हवेत तोडणारी पण यंत्रणा ही भारताची आहे. म्हणजे आकाश नावाचं मिसाईलचा सध्या खूप उल्लेख होतो आहे. किंवा दुसरा म्हणजे डिव्हास्टेटिंग इफेक्ट ज्याला देणारं असं ब्रह्मोज, ज्याला ब्रह्मास्त्र असं आपल्या भाषेत म्हणता येऊ शकतं, ह्याची एक भीती सगळ्या शत्रुपक्षाला आहे आणि त्याचा वापर आत्ता आपण केला. आणि ते जे स्वदेशी बनवलेले DRDO बनवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आत्ता आपल्याला कामाला येऊन सगळ्यांना, म्हणजे एक वेळ अशी होती की आम्ही ऐकायचो बऱ्याच वेळेला हे DRDO पोचणं म्हणजे पांढरा हत्ती पोचण्यासारखं आहे, पांढरा हत्ती पोचल्यासारखं, ह्याच्यात पैसा लावतात पण आउटपुट काही मिळत नाही आहे. पण ह्याला माझं स्पष्ट मत असं आहे की DRDOला पहिल्यांदा नीट कामच करू दिलं जायचं नाही, त्यांना कायम फायर फायटिंग मोडवर ठेवलं जायचं, R&D करू द्यायचं नाही. पण आता मात्र या 14 नंतरचा जो सरकारने एक सकारात्मक बदल केला आहे त्यामुळं असं लक्षात येतं की सरकार मोकळेपणाने फंड्स पण उपलब्ध करून देतं आणि स्वदेशीला जास्ती महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे आत्मनिर्भर भारत हे अभियान म्हणून चालवलं आणि डिफेन्समध्ये हे जरी 1998 जेव्हा आपण अणुस्फोट केलेले होते तेव्हापासून डॉक्टर कलामांनी ॲटलीस्ट इन डिफेन्स वी शूड बी रिलाय ऑन आवर सेल्फ हा कन्सेप्ट दिला होता, म्हणजे सेल्फ रिलायंट इंडिया असं त्यावेळेला त्यांनी नाव दिलं होतं. त्याचंच एक्सटेन्शन आत्ता आपल्याला बघतो की आत्मनिर्भर भारत प्रत्येक क्षेत्रामध्ये, छोट्या छोट्या क्षेत्रामध्ये परदेशावर का अवलंबून राहायचं. कोविडच्या काळात बघितलं आपण, कोविडमध्ये पीपीई किटसुद्धा आपल्याकडं मिळत नव्हते, N95 मास्क मिळत नव्हते, आपल्याला परदेशातनं आणत होतो. पण आता मात्र आपण जगाला वितरित करू एवढी पद्धतीची, नुसते तेवढंच नाही कोविडच्या लसीसुद्धा आपण दिलेल्या आहेत. पण असा सगळा भाग हा 2014 नंतर प्रोत्साहन दिल्यानंतर आणि फर्म कमिटमेंट की आपल्याला करायचं आहे, म्हणजे डॉक्टर कलामांना जे इस्रोकडनं इकडं आणलं त्यावेळेला 5 क्षेपणास्त्र आपण विकसित करायला सुरुवात केली होती. तो एक अर्थाने पाया होता, म्हणजे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं पृथ्वी असेल किंवा अग्नी 1000 किलोमीटर, पृथ्वीचं 100 किलोमीटरची रेंज होती, अग्नी 1000 किलोमीटर होतं, किंवा त्रिशूल हे सरफेस टू एअर मिसाईल ज्याला सॅम म्हटलं जातं, ज्याला क्विक रिॲक्शन, टार्गेट दिसता क्षणीच तुम्ही लगेच त्याच्यावरती रिॲक्शन करता आली पाहिजे, म्हणजे QR सॅम म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. पण आता आपण बराक म्हणून इस्रायलच्या बरोबर विकसित केलेलं एक आहे की जे मिडियम रेंज घेतं आणि हवेत न येणारा कोणताही हे त्या स्तरावरती मारला जातो. बॅलेस्टिक मिसाईल जर आपल्याकडे यायला लागलं भारताकडं, म्हणजे भारताची आहेत ती Agni-5 तर ICBM पण आहे, पण भारतावर येणारी जी मिसाईल आहेत ती तोडून टाकण्याचं काम करणारी एक यंत्रणा ज्याला बॅलेस्टिक मिसाईल डिफेन्स असं म्हटलं जातं BMD प्रोग्राममध्ये, हा 2-layer प्रोग्राम आहे. एक म्हणजे वातावरणाच्या कक्षेच्या बाहेर ज्याला एक्झो ॲटमॉस्फिरिक म्हणतात, आणि एक म्हणजे वातावरण कक्षेच्या आतमध्ये, म्हणजे 20 ते 30 किलोमीटरच्या आतमध्येच आपण त्याला उडवायचं, हवेतल्या हवेत किंवा अवकाशातच उडवायचं. अशा पद्धतीची यंत्रणा आपल्याकडे आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज एक 5 वर्षापूर्वी 2019 27 मार्चला आपण एक टेस्ट केल्याचं आठवत असेल, तो खरं म्हणलं तर खूप मोठा भीम पराक्रम आहे की अवकाशातला उपग्रहसुद्धा आपण तोडून टाकू शकतो. आपल्यावर जर तो आपल्या विरोधी जर काही कारवाया करणार असेल आणि गुप्तहेरी करणार असेल, आत्ता आपण टेस्ट करताना आपला स्वतःचाच उडून दाखवला जगाला, पण समजणे वाले की इशारा काफी आहे. आत्ता आम्ही आमचा पाडला, तुमच्याची पण हीच गत करू शकतो. पण 10 किलोमीटर एका सेकंदाला एवढ्या वेगाने फिरणारा एखादा उपग्रह जमिनीवरनं एखादं क्षेपणास्त्र सोडायचं आणि अवघ्या 168 सेकंदामध्ये 300 किलोमीटरवरचा छोटासा उपग्रह अचूकतेने मारायचा, एवढ्या गतीने फिरणारा आणि त्याचे तुकडे तुकडे करायचे, किती कॉम्प्लेक्स डिझाईन आहे. पण त्यातही आपण यशस्वी आहोत आणि जगाला, म्हणजे सांगण्यासारखं तुम्ही म्हटलं तसं खूपच आहे. माझा एक शेवटची गोष्ट सांगतो की आत्ता जे आपण विमानांबद्दल बोलतो, राफेलचा आत्ता उल्लेख खूप वेळा झाला, भारताचं स्वतःचं असं तेजस नावाचं विमान आहे आणि तेजसमध्ये माझं योगदान काय तेवढंच सांगतो, कारण तेजसचे खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. पण आपला जो वैमानिक असतो तो वैमानिक इमर्जन्सी केसमध्ये सुरक्षितपणे बाहेर यायला लागतो. फायटर प्लेनमध्ये हे विशेषतः आहे, म्हणजे जसं अभिनंदन, विंग कमांडर अभिनंदन म्हणून 2019 साली लक्षात आलं असेल की पाकिस्तानबरोबरच डॉग फाईट करताना विमान क्षतिग्रस्त झालं, पण त्या सिस्टीममधनं तो बाहेर आला आणि पाकिस्तानच्या हद्दीत सापडला आणि ते पुढचं पाकिस्तानचं वगैरे झालं. पण तेजस नावाच्या विमानाला स्वतःची इमर्जन्सी एस्केप सिस्टीम असायला पाहिजे म्हणून जे काम करायचं, शेवटचे 5 वर्ष मी त्याच्यावरती काम केलं आणि आमच्या टीमने 1400 मिलीसेकंडच्या ऐवजी कमांड दिल्यापासून त्या पायलटला सुरू व्हायला बाहेर पडायला 1400 मिलीसेकंड लागायचे, त्याच्याऐवजी आम्ही एक्सप्लोजिव्हचा वापर करून ते केलेले 14 मिलीसेकंडमध्ये काम करतो. आणि ती यंत्रणा स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून आम्ही ते हँडओव्हर केलं एका इंडस्ट्रीला, भारतीय इंडस्ट्रीला, आणि त्याच्याकडनं ते करून घेतलं, ज्याला ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं. आणि आता HAL असेल, एअरफोर्स असेल, त्यांना ऑर्डर्स जे मिळाले त्यांना जे लागणाऱ्या गोष्टी त्या परस्पर त्यांच्याकडनं घेतात. 2019 पिनाका पुरस्कार मला आमच्या टीमला, माझ्या नेतृत्वाखाली जी टीम आहे त्याला, त्यासाठी मिळाला होता की आत्मनिर्भर भारत याच्यामध्ये.
1: क्या बात आहे, म्हणजे याचा अर्थ जे आपण आत्ता बातम्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी ऐकलं की आपली एअर डिफेन्स सिस्टीम इतकी प्रॉम्प्ट आहे की आपल्याला पाकिस्तानकडनं आलेलं कुठलंही मिसाईल म्हणा किंवा कुठलाही ड्रोन हा हवेतल्या हवेत आपण उडवला, आणि मात्र
0: 400 आसपास आहे, म्हणजे एक दोन नाही, 400 आणि 400 लागोपाठ येऊन सुद्धा आपण उडवलेले.
1: आणि पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम मात्र आपण नेस्त नाबूद केली.
0: हो ते आपण तिथं जाऊन जे 11 विमानतळ उडून लावले त्याच्यावरूनच लक्ष देते की म्हणजे त्याला पुरावा हाच आहे की प्रत्यक्ष आपण ब्रह्मोस मारलं, त्यांनी काही ठिकाणी नष्ट केले, काही 11 विमानतळ तर त्यांची इन्स्टॉलेशन्स जे असतात सपोर्टिव्ह त्या सगळ्या नष्ट केल्या आपण. आणि ह्याचा एक किस्सा असा आहे की ब्रह्मोस हे रशिया आणि भारत अशा दोघांनी मिळून केलेलं क्षेपणास्त्र आहे. त्या दोघांनी जरी क्षेपणास्त्र एकत्रित केलेलं असलं तर 51% भाग भारताचा आणि त्याची प्रोडक्शन हे ते भारतात एस्टॅब्लिश झालेलं आहे. आता 4थी फॅसिलिटी का 5वी फॅसिलिटी कालच लखनौला सुरू झाली, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालेली आहे, पण त्रिवेंद्रमला आहे, नागपूरला आहे, बेंगलोरला आहे, अशा 3-4 ठिकाणी ब्रह्मोस एक लिमिटेड कंपनी स्थापन केली. आणि त्याचा उद्देश असा होता की टू डिझाईन डेव्हलप मॅन्युफॅक्चर ह्याच्याबरोबरीने मार्केट. आपण आता जवळजवळ 20-25 देशांनी इंटरेस्ट दाखवला आणि आपण ते मार्केट करतो आहोत. आणि ते मार्केट करताना त्या टेस्टिंग व्हायला पाहिजेत. आता हे लाईव्ह टेस्टिंग झालेलं आहे हा एक भाग, पण पूर्वी काही जणांनी मागणी केली तर ते चीनच्या रडार सिस्टीममध्ये डिटेक्ट होत नाही, हे कसं काय ओळखणार, टेस्टिंग कसं करणार हा प्रश्न होता. तुम्ही एक बातमी 2022 मार्चची वगैरे ऐकली असेल, एक ॲक्सिडेंटल फायर झालं म्हणून आपण सांगितलं होतं, म्हणजे तर ॲक्सिडेंटल फायर झालं आणि एक ब्रह्मोस 125 किलोमीटर आत पाकिस्तानमध्ये जाऊन पडलं होतं. आणि आपण ते डिक्लेअर करून टाकलं की आम्हाला युद्ध करायचं नाही, पण तो ॲक्सिडेंटल फायर आहे आणि आम्ही त्याच्यावरती हाय लेवल कमिटी बसवली आहे, त्याची काय झालं कसं झालं याची चौकशी करून दोषी लोकांना पनिश करू वगैरे वगैरे ते सांगितलं. त्या कमिटीचं काय झालं हा दुय्यम भाग आहे. पण आपल्या ज्या ऑर्डर्स होते त्या 5% कन्फर्म झाल्या आणि 25% वाढल्या. कारण ते चीनच्या रडारला डिटेक्टच झालं नाही.
2: श्रोते हो, आपण गप्पा मारतो आहोत काशीनाथजी देवधर यांच्याशी. इतकी छान माहिती ते देत आहेत, मला अजूनही भरपूर प्रश्न आहेत आणि म्हणूनच आपण त्यांना असं सोडणार नाही, पुन्हा पुढच्या भागामध्ये आपण त्यांच्याशी अशाच आणि याच विषयांवरती गप्पा मारणार आहोत.

0: नमस्कार, मी आज धुळ्याला आले कोमल वाघ बोरसे यांची मुलाखत घेण्यासाठी. त्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर त्या MSc मायक्रोबायोलॉजी आहेत, MBA HR मध्ये केलंय, मास्टर्स इन हिलिंग थेरपी त्यांनी केलंय, त्यामुळे होलिस्टिक हिलिंग थेरपिस्ट असं काम त्या करतात. म्हणजे काय करतात तर जीवन जगण्यासाठी जे काय योग्य लागतं त्याच्या त्या सल्लागार आहेत. शारीरिक मानसिक ताणतणाव, वजनवाढ, डिप्रेशन या सगळ्यांवरती त्या उपचार करतात. टॅरोट कार्ड रीडर पण आहेत. उर्णावा हिलिंग हाऊस हे त्यांचं क्लिनिक आहे. मी त्यांच्या क्लिनिक पर्यंत पोहोचले आहे. नमस्कार कोमलताई.
1: नमस्कार.
0: थोडं तुमच्याशी बोलायचं आहे की तुम्ही हे जे फील्ड निवडलं आहे त्याच्याविषयी तर मी बोलणारच आहे, पण सुरुवात करूया आपल्या बालपणापासून. आपण कुठे होतात, शालेय शिक्षण कुठे झालं?
1: बालपण मुळात माझे धुळ्यातच गेले. शालेय शिक्षणापासून तर पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत मी धुळ्यात शिकले. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर MBA सुद्धा धुळ्यात झाले आणि सुदैवाने थ्रुआउट शिक्षण माझे इथे व्यवस्थित पार पडले. पण मात्र हिलिंग थेरपीचे शिक्षण घेण्याकरता मला धुळ्याबाहेर नाशिक, पुणे, मुंबई विविध ठिकाणी मी जाऊन वेगवेगळ्या मोडॅलिटीज कम्प्लीट केल्या. तर आणि काही प्रॅक्टिसचे सेशन्स मी बाहेर सुरू केलेले पुण्यात, पण 2015 पासून मी धुळ्यातच माझी प्रॅक्टिस पुन्हा सुरू केली.
0: बर, पण तुम्ही हे फील्ड का निवडलं?
1: हे फील्ड निवडण्यामागे ऍक्च्युली एक स्टोरी अशी आहे. एक्झॅक्टली माझं मुळातच माझा कल हा लहानपणापासून ऑकल्ट सायन्सेस, स्पिरिच्युअलिटी ह्या गोष्टींमध्ये होता. पण त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टींना काय म्हणायचं हे मला माहित नव्हतं, कारण ही जवळजवळ 25-30 वर्षांपूर्वीची गोष्ट असणार. पण आणि परिवारात सगळेच भावंडं हे हुशार होती, घरात अभ्यास वातावरण होते, वडील प्रोफेसर, आई ही शिक्षित होते. घरात जितकेही भावंड ते सगळे डॉक्टर्स आणि इंजिनियर्स उच्च प्रतीचे, त्यामुळे साहजिकच माझ्याकडनं ही अपेक्षा त्यांची डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याचीच होती.
0: बरोबर.
1: पण आधीपासूनच काहीतरी वेगळे करण्याची ओढ माझ्यात होती, जे आधी फॅमिलीत कोणी केलं नसेल. पण ते वेगळं नेमके काय हेही मला उलगडलेले नव्हते. बरीच वर्ष मी त्याचा शोध घेत होते. पण घरच्यांच्या आग्रहाखातर मी डॉक्टरची जी एक्झाम आपली मेडिकल एंट्रन्स एक्झाम दिली, ज्याच्यात MBBS मिळेल इतके मार्क्स तर मला नव्हते, पण मी BDS ला क्वालिफाय झाले. आणि BDS करण्याची माझी मुळात इच्छा नव्हती, पण फायनल राऊंडच्या दिवशी मी गेलेच नाही सीट घ्यायला. आणि मुळात तिथून माझा ऍक्च्युअल स्ट्रगल सुरू झाला ह्या फील्डकडे येण्याचा. त्यावेळी ह्याच्याशी रिलेटेड धुळ्यामध्ये असं काहीच नव्हतं, ही फील्ड ही कोणाला माहिती नव्हती. आणि खरं बोलायचं तर मलाही यातलं एकदम डीप नॉलेज असं काहीही नव्हतं. मग त्यावेळी मायक्रोबायोलॉजी हा एक नवीन विषय आलेला, मग मी त्याच्यात शिक्षण करायचं ठरवले. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यात कम्प्लीट केले. ते सक्सेसफुली कम्प्लीट झाल्यानंतर मग कॉर्पोरेट मध्ये मॅनेजमेंट शिकण्याची खूप इच्छा होती माझी, म्हणून मी फुल टाइम 2 इयर्स ते MBA ही केले. MBA केल्यानंतर कॉर्पोरेट जॉबही केला. आणि हे सगळं करत असताना मला मात्र मानसिक समाधान कुठेही मिळत नव्हतं. मी त्याच शोधात होते की एक्झॅक्टली मला करायचं काय. आणि दरम्यान मी स्वतःही एका भावनिक रोलर कोस्टर मधून जात होते, इमोशनल स्ट्रगल मधून. आणि त्यातूनच मी एका स्पिरिच्युअल एनजीओ ला कनेक्ट झाले. तर त्या एनजीओचे काही स्पिरिच्युअल कोर्सेस मी केले आणि त्याच एनजीओ मध्ये ऍज अ व्हॉलंटिअर म्हणून मी काही काळ काम केलं. मी खूप वर्षांपासून रेकी शिकण्याच्या शोधात होते, प्रयत्न करत होते की मला कुठे प्लॅटफॉर्म मिळेल का. सुदैवाने ज्या एनजीओत मी काम करत होते तिथल्या एक टीचर मला भेटल्या, ज्या कोर्स टीचरही होत्या आणि रेकी टीचरही होत्या, नीतू मॅडम म्हणून. मग त्यांच्याकडून मी लेव्हल 1 रेकीचे शिकले.
0: अशा किती लेव्हल्स केल्या? रेकीच्या किती लेव्हल्स केल्या पूर्ण?
1: रेकीच्या मी लेव्हल 1, 2, थर्ड A, थर्ड B, ग्रँड मास्टर्स या सगळ्यात लेव्हल केल्या. लेव्हल 1 ची सुरुवात इथून झाली. पण माझ्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली ते माझे गुरु डॉक्टर रमेश समेळ सर यांच्या भेटण्याने. हिलिंग थेरपी क्षेत्रात मी जेही काही आहे ते केवळ त्यांची कृपा. होलिस्टिक हिलिंग सेंटर हे त्यांच्या सेंटरचं नाव, इंटरनॅशनली रेकॉग्नाइज आणि अप्रूव सेंटर, ज्याच्यात त्यांनी मला विविध मोडॅलिटीज मध्ये मास्टर केलं. रेकीचे ग्रँड मास्टरी पर्यंतचे शिक्षण, त्यानंतर अल्फा माइंड पॉवर हिलिंग, थीटा माइंड पॉवर हिलिंग, बायोकेमिक व्हायब्रेशनल मेडिसिन कोर्स, बॅच फ्लॉवर रिमेडीज कोर्स, आणि असे बरेच काही कोर्सेस मी त्यांच्या अंडर शिकले, प्रॅक्टिस केली. आणि सरांच्याच सेंटरमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही काळ मी प्रॅक्टिस केली आणि हे काम करत असताना मला जे मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळाले त्यातून मला उमगलं की हेच ते सगळं होतं जे मला करायचं आहे आणि हेच माझं डिव्हाइन कॉलिंग आहे आणि म्हणून मग मी ह्याच फील्डला माझं एक कॉन्स्टंट फील्ड म्हणून पुढे कंटिन्यू केलं.
0: अरे वा, फार छान. आणि मग तुमचं आता हिलिंग हाऊस क्लिनिक आहे, त्याच्यात तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारच्या ट्रीटमेंट देता?
1: आमच्या उर्वाना हिलिंग हाऊस मध्ये ऑलमोस्ट आम्ही 17 ते 18 मॉडेलिटीज कंडक्ट करतो, ज्याच्यात रेकीच्या तिन्ही थेरपी ज्या आहेत तिन्ही लेवलने आम्ही ज्या ज्या सेशन देऊ शकतो त्याच्याने त्यांना हील करतो, प्राणिक हिलिंगने हील करतो, क्रिस्टल्स आणि साऊंड थेरपीजने, ऍक्सेस बार कॉन्शियसनेस, ऍक्सेस एनर्जेटिक फेस लिफ्ट, इमोशनल फ्रीडम टेक्निक, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, अशा विविध टेक्निक वापरून कॉम्बिनेशन बनवून आम्ही पेशंटला हील करत असतो.
0: वा, आणि मग अशा साठी जे पेशंट येतात आपल्याकडे ते कोणत्या वयोगटातले असतात, म्हणजे कोणत्या वयोगटाला तुम्ही ट्रीट करता?
1: वयोगटाचं असं काही लिमिट त्याला नाही. आता मी 2016 पासून जे काम करतो मी असं अनुभवलं की माझ्याकडे सगळ्याच वयोगटाचे लोक येतात, अगदी लहान मुलांपासून, कारण पॅरेंट्स त्यांना घेऊन येतात. हायपर ऍक्टिव्ह चिल्ड्रन असतात जे अभ्यासात फोकस करू शकत नाही किंवा हायपर ऍक्टिव्ह आहेत, इतक्या लहान वयात त्यांना संताप पार येतो, अशा लोकांसाठी, क्रँकी चिल्ड्रनसाठी आम्ही मेडिटेशन कोर्सेस घेतो, त्यांच्याकडनं काही ऍक्टिव्हिटीज करवून घेतो, तर तेही आणि पॅरेंट्स सोबत त्यांची काउन्सिलिंग होते. तर त्यामुळे लहान मुलांचाही यात समावेश आहे. तसेच जे टीन एजर्स आहेत, मुळात टीन एजर्सची संख्या गेल्या काही वर्षांपासून थोडी वाढली आहे की ते लोक आहेत की जे फ्रिक्वेंटली भेट देतात आणि त्यांचे प्रॉब्लेम्सही हे काळानुसार आहेतच, म्हणजे ते खरंच डील करण्यासाठी जे पुरेसं त्यांना बॅकिंग हवं असतं ते त्यांना कदाचित फॅमिलीकडून तेवढं मिळत नाही असा अनुभव आला.
0: तुम्हाला असं वाटतं का की फॅमिलीमध्ये संवाद तुटत चाललाय, कारण मोबाईल आणि टीव्हीच्या मुळे माणसं घरातली एकमेकांशी बोलत नाहीशी झाली आहेत. मोठी माणसं मोबाईल मध्ये असतात, काही बायका टीव्ही लावून असतात, त्यामुळे मुलं घरात फक्त हिंडत असतात, त्यांचा आणि पालकांचा संवाद फारसा होत नाही.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता माझ्याकडे जे हे वयोगटातली मुलं येतात, मुलं मुली, तर ते येतानाही माझ्याकडे एकटीच येतात, म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचा एवढा मेजर इश्यू असूनही फॅमिलीतलं कोणीही नसतं. मला त्यांना पहिली 2 सेशन काउन्सिलिंगची अशी द्यावी लागतात की ज्यात ते हे ऍक्सेप्ट करायला रेडी होतात की हो आता मी पुढच्या सेशनला माझ्या पॅरेंट्स सोबत येणार. आणि जेव्हा पॅरेंट्स येतात काउन्सिलिंग काउचवर बसतात त्यावेळी जे काउन्सिलिंग सुरू होतं त्यातून मला तर असं आढळलंय की मुलांनी बरेच वर्ष पालकांशी काही संवादच नाही साधलाय,
0: अगदी बरोबर,
1: त्यातून हे सगळे प्रॉब्लेम्स निर्माण होतात.
0: पण ही मुलं आपोआप कशी येतात तुमच्याकडे? स्वतःहून येतात, घरी न सांगता येतात?
1: असंही बऱ्याचदा झालंय, कारण आता बरेचसे असे काही ठिकाण जिथे युथ एकत्र येतो, जसे जिम झाले, कॉलेजेस वगैरे, अशा ठिकाणी आम्ही आमच्या हिलिंग सेंटरचे पोस्टर लावून ठेवले. तर आणि बऱ्याचदा माउथ टू माउथ पब्लिसिटीनेही लोक येतात, तर अशा याच्यातनं ते येतात, भेटतात. कधी टेलिफोनिक म्हणजे टेलिफोनिक अपॉइंटमेंट असते, कधी जर खूप डीप रूटेड प्रॉब्लेम असेल तर त्यांना भेटायला बोलवलं जातं, अशा सगळ्या पद्धतीने. प्लस आता एज ग्रुप 25 to 40 पर्यंतच्या स्त्रिया खूप येत आहेत, म्हणजे हा वयोगट आता खूप कॉमन झालाय येण्यासाठी.
0: त्यांचे काय साधारण प्रश्न जाणवतात तुम्हाला?
1: प्रश्न त्यांचे तेच पारिवारिक संबंधातच की बऱ्याचदा मिड लाईफ क्रायसिस, म्हणजे बऱ्याचशा स्त्रियांनी त्यांचं अस्तित्वच घर करून टाकलंय की 4 भिंतीत जेही ते काही करतात आपल्या परिवारासाठी बस तेवढंच आयुष्य त्यांचं राहून गेल्यामुळे त्यांच्या इच्छा सुप्त राहिल्या, त्यांच्या हॉबीज कम्प्लीट झाल्या नाहीत, त्यांची ओळख निर्माण झाली नाही, त्यातून त्यांना एक इन्फिरियोरिटी कॉम्प्लेक्स येतो, एक मरगळ येते जगण्याची आणि कॉन्फिडन्स लो होतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या वयोगटातल्या स्त्रिया जास्त करून येतात.
0: नोकरी करणाऱ्या पण येत असतील, कारण त्याची नोकरी ही तारेवरची कसरतच असते.
1: बरोबर.
0: मग
1: ऍक्च्युली हे सगळ्या स्त्री आणि अजून रिसेंटली आता पोस्ट डिलिव्हरी डिप्रेशन हे खूप कॉमन आढळून आलं. वर्किंग वुमन जे आहेत त्यांना घरही सांभाळायचं असतं, कामही करायचं असतं, आणि अशी वर्किंग वुमन जेव्हा पोस्ट डिलिव्हरी फेज मध्ये जाते, जेव्हा तिला एक बाळही सांभाळायचं असतं, ओव्हरनाईट एक कम्प्लिटली तिच्या आयुष्याचा प्रोटोकॉलच बदललेला असतो. त्याच्यात ते सांभाळताना बरेच मेंटल चॅलेंजेस तर फेस करत असतात. त्यामुळे एक पोस्ट डिलिव्हरी डिप्रेशन रिझॉल्व्ह करण्याचा एक प्रोग्रामच आम्ही डिझाईन करून घेतलाय की ज्यात मुळातच हॅपी प्रेग्नन्सी प्रोग्राम म्हणून एक प्रोग्राम आहे आमच्याकडे, ज्याच्यात प्रेग्नन्सीच्या दरम्यानच स्त्रिया येतात आणि थ्रूआउट प्रेग्नन्सी त्या हे एक प्रोग्राम अटेंड करतात. त्यात काही ऍक्टिव्हिटीज, मेडिटेशन आणि काही मेंटल प्रिपरेशन केले जातात पोस्ट डिलिव्हरीच्या रिस्पॉन्सिबिलिटी कॅरी करण्याच्या दृष्टीने.
0: अरे हे तुम्ही फार छान करता, कारण
1: डिलिव्हरी डिप्रेशनला बळी नको पडायला याकरता.
0: अगदी बरोबर, कारण डिलिव्हरी किंवा प्रेग्नन्सी ह्या सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत. त्याचा बाऊ जेव्हा व्हायला लागतो तेव्हा मग भीती, ताणतणाव, कसं होईल या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आणि तुमच्या क्लिनिकमध्ये याचं सगळ्यांना तुम्ही उत्तर देता आणि ते फार चांगलं आहे. हे क्लिनिकमध्ये येण्यासाठी लोक सांगतात का एकमेकांना? जसं दात दुखला तर लोक डेंटिस्टकडे जातात, पण सायकियाट्रिस्टकडे जाताना किंवा हिलिंग सेंटरमध्ये जाताना थोडंसं लोकांना असं वाटतं की मी दुसऱ्याला घेऊन जाईन पण माझ्यासाठी मला काही झालेलं नाही, असं काही असतं का?
1: हो हो, ऑब्व्हियसली असतं. आता मी तर हे अनुभवलंय की माझ्याकडे असे बरेच लोक येतात जे खूप नामांकित लोक आहेत शहरामधील, पण तेही मला रिक्वेस्ट करतात की आमचं नाव कळू देऊ नका म्हणून. तर म्हणजे अशिक्षित काय आणि सुशिक्षित काय या दोन्ही गटांमध्ये सायकॅट्रिस्ट किंवा थेरपिस्टला घेऊन त्यांची खूप वेगळी भीती असते. आणि ह्याच्यामुळे काय होतं ना की पेशंट ऍक्च्युली पहिले तर डिनायल मध्ये जातं की नाही मला असं काही झालंच नाहीये, तर ते स्वतःलाच कन्फर्म करत नाही की मी ह्या दृष्टीने डिप्रेशन मध्ये आहे किंवा मला एक मानसिक आजार झालाय. या गोष्टीचा ऍक्सेप्टन्स त्यांच्यात येत नाही आणि म्हणून ते लवकर ह्या गोष्टीकडे वळतच नाही. आणि मला म्हणजे सांगायला असा खेद वाटतो की सिझोफ्रेनिया सारखा एवढा गंभीर आजार आहे, पण त्या आजाराचं जेव्हा घरात लोकांना कळतं तर कितीही सुशिक्षित लोकही मी बघितली ज्यांनी आधी एक दोन वर्ष तर फक्त देवाचे उपाय केले आणि त्यानंतर जेव्हा हातात काहीच लागलं नाही त्यावेळी ते थेरपिस्टकडे वळतात किंवा सायकॅट्रिस्टकडे वळतात. पण तोपर्यंत त्यांचा जो डिसीज आहे तो 2-3 वर्ष क्रॉनिक झालेला असतो.
0: खरंय खरंय. आणि आणखी एक प्रश्न असा आहे की तुम्ही ते फॉलोअपला येतात का? म्हणजे एकदा विजिट केली त्यांना खूप छान वाटलं मग परत तुम्ही सेशन्स बोलवायला लागत असतील ना?
1: येस येस, ऍक्च्युली हा एक प्रोटोकॉलच असतो की किती डीप रुटेड प्रॉब्लेम आहे याच्यावरून साधारणतः 2-5 सेशन्स हे ठरवले जातात. आणि हे सेशन्स कम्प्लीट झाल्यानंतर त्यांना घरी काही ऍक्टिव्हिटीज करायला दिले जातात आणि साधारणतः आठवड्याभराने त्यांना एका फॉलोअप सेशनसाठी बोलवलं जातं. दरम्यान माझी जी असिस्टंट आहे ती त्यांच्याशी एक पर्सनल कनेक्शन मध्ये असते की एक आढावा घेत राहणं, प्रोग्रेस विचारत राहणं, या पद्धतीने ते एक टच मध्ये असते. आणि आठवड्याच्या लास्टला आम्ही भेटतो आणि एक एकंदरीत पुन्हा एक चर्चा काउन्सिलिंग सेशन होते ज्याच्यात आम्हाला आता तो प्रॉब्लेम किती इंटेन्सिटीने एक्झिस्टेड आहे किंवा नाहीये हे कळतं आणि गरज वाटलीच तर मग पुढचा सेशन पुन्हा डिझाईन करू शकतो आपण. पण मोस्टली माझ्या आतापर्यंतच्या अनुभवात मला पहिल्या सायकलमध्येच आतापर्यंत रिझल्ट खूप चांगले मिळाले.
0: अरे वा, फार छान. आणि मग वजनवाढीचे पेशंट, ताणतणावाचे पेशंट हे पण येत असतील, खूप ओव्हरवर्क झालेले काही डॉक्टरही येत असतील?
1: हो हो, ऑब्व्हियसली डॉक्टर्स येतात. वजन वाढ ही मुळातच एक सायकोसोमॅटिक गोष्ट आहे. ही आपण म्हणतो ही फिजिकल आहे, ऑब्व्हियसली आपलं शरीर स्थूल झालंय म्हटल्यावर ते तसंच आपण म्हणणार, पण त्याचा जे उगम आहे तो कम्प्लिटली भावनिक आहे.
0: बरोबर.
1: आणि म्हणून त्याच्या रूट कॉजवर जर आपण ट्रीटमेंट केली तर वजन वाढण्यासाठी जे फॅक्टर्स आडवे येत आहेत त्यांना रिझॉल्व्ह करण्याची आपलीच हिलिंग कपॅसिटी ट्रिगर केली जाते. हिलिंग थेरपी मध्ये मुळातच हे बेसिक काय आहे की ऍज अ हिलर आम्ही समोरच्या पेशंटची आंतरिक हिलिंग कपॅसिटीला आणि पॉवरला ट्रिगर करतो.
0: अरे वा,
1: म्हणजे तो सेल्फ हिल करायला सुरुवात होतो. त्याच्यात आम्ही एक्सटर्नली काही टाकत नाही, आम्ही त्यांच्यातलीच ती जी पॉवर आहे तिला ट्रिगर करत असतो,
0: तिला जाग करता. फार छान. आज तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं की बरचसं काम तुम्ही मानसिक मनावरती आणि लोकांच्या कसा बदल हवाय हे त्यांच्याशी संवाद करून काउन्सिलिंग करून करता. पुढे पुढे तर याच गोष्टींना खूप गरज लागणार आहे. तुम्हाला आमच्या रेडिओ विश्वासच्या खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद धन्यवाद.
0: श्रोते हो, हा होता आपला आजच्या मुलाखतीचा कार्यक्रम. आज आपण कोमल वाघ बोरसे यांच्याशी बोललो, त्या हिलिंग थेरपिस्ट आहेत. पुन्हा ऐका याच वेळी याच वारी.

नमस्कार मंडळी, मी विश्वास देशपांडे आपल्याशी संवाद साधतोय आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते होय, तुम्ही आंतरबाह्य बदलू शकता या विषयावर. मंडळी, मागच्या भागामध्ये आपण उपास आणि उपवास या दोन शब्दातला सूक्ष्म फरक पाहिला. आपण हेही पाहिलं की उपवास हा आनंदाचा होऊ शकतो आणि आनंद हाही उपवास होऊ शकतो. आज हेच जरा अधिक स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करतो. मला माझ्या एका वाचकानं अशी प्रतिक्रिया दिली होती की जसं आनंदात आपण आपली तहानभूक विसरतो, अगदी त्याचप्रमाणे दुःखातसुद्धा विसरतो. आणि हे अगदी बरोबर आहे. जेव्हा पराकोटीचं दुःख असतं तेव्हा त्या दुःखात आपण तहानभूक विसरतो. तसं पाहिलं तर पराकोटीचं दुःख आणि पराकोटीचा आनंद कधीकधी घातक असू शकतो. दोन्हींचा अतिरेक वाईटच, कारण आनंद असो की दुःख, जेव्हा गोष्टी टोकाच्या असतात तेव्हा दोन गोष्टींची शक्यता असते. एकतर मानसिक अवस्था बिघडून वेळ लागू शकतं किंवा आनंदात हर्षवायू होऊ शकतो. तेव्हा टोकाचा आनंद किंवा टोकाचं दुःख दोन्हीही वाईटच. म्हणूनच आपल्याकडे या बाबतीत भगवद्गीतेनं केलेला उपदेश फार महत्त्वाचा आहे. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ. स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो दुःखात उद्विग्न होत नाही आणि सुखात आनंदानं हुरळून जात नाही असा माणूस स्थितप्रज्ञ असतो. अर्थात सर्वसामान्य माणसाला अशी अवस्था प्राप्त करणं कठीणच आहे. पण मंडळी, सवयीनं काही प्रमाणात आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो. म्हणूनच आज मानसशास्त्रज्ञ आपल्याला सांगतात की खूप आनंदाची गोष्ट घडली किंवा अतिशय दुःखाची गोष्ट घडली तरी लगेच त्यावर प्रतिक्रिया देऊ नका, व्यक्त होऊ नका, थोडं थांबा, म्हणजे तुम्ही योग्य आणि संयत प्रतिक्रिया देऊ शकाल. त्या परिस्थितीला योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकाल. उत्कृष्ट खेळाडू जसे राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, कपिल देव यांच्यासारख्या खेळाडूंकडून ही गोष्ट आपल्याला शिकण्यासारखी आहे की एखादी मॅच जिंकली किंवा हरली तरी ते लगेच हुरळून जात नाहीत किंवा निराश होत नाहीत, तर पुढच्या सामन्याच्या तयारीला लागतात. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. इंग्रजीमध्ये त्यालाच आपण स्पोर्ट्स स्पिरिट असं म्हणतो. तर म्हणजे जीवनात ही वृत्ती देखील खूप महत्त्वाची आहे. पण या ठिकाणी आपण बोलतोय ते निज आनंदाबद्दल. हा आनंद वेगळाच. माणूस जेव्हा आत्मानंदात डुंबतो तेव्हा तो शरीराचं भान विसरतो. भूक तहान काही जाणीव राहत नाही. हा मुद्दा स्पष्ट करताना ओशोंनी त्यांच्या पंचमहाव्रते या पुस्तकात दोन उदाहरणं दिली आहेत. भगवान महावीरांचं उदाहरण तर शेकडो वर्षांपूर्वींचं आहे, पण अलीकडच्या काळात पश्चिम बंगालमध्ये एक प्यारी बाई नावाची साध्वी होऊन गेली. ती कृष्णभक्त होती. ती इतकी आनंदात होती की गेली 30 वर्ष तिनं भोजनही केलं नव्हतं. तिच्या सगळ्या वैद्यकीय तपासण्या केल्या गेल्या, पण डॉक्टरांना तिची आतडी आक्रसून गेली आहे एवढंच कळलं.
पण तिच्या आरोग्यावर मात्र काडीमात्र परिणाम झालेला नव्हता. अशीच एक महिला युरोपात होऊन गेली. ती देखील अत्यंत आनंदात होती. ती येशू ख्रिस्ताशी अतिशय एकरूप झाली होती. तिचंही आरोग्य अतिशय उत्तम होतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिनंसुद्धा कित्येक वर्ष जेवण केलं नव्हतं. ती एवढी ख्रिस्ताशी एकरूप झाली होती की ख्रिस्ताला सुळावर चढवलं असं न म्हणता मला सुळावर चढवलं गेलं असं ती म्हणायची. आणि आश्चर्य म्हणजे दर शुक्रवारच्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी ख्रिस्ताला सुळावर चढवण्यात आलं, त्या दिवशी तिच्या दोन्ही तळहातांमधून रक्त वाहू लागायचं. दोन्ही हातांना जखमा दिसायच्या, पण रात्री त्या आपोआप बऱ्याही व्हायच्या. हे स्पष्ट करताना ओशो म्हणतात की भोजनातून आनंद मिळतो हे तर आपल्याला माहितीच आहे, पण मी आत्ताच सांगितलेली दोन उदाहरणं पाहिली तर आपल्याला असं दिसतं की आनंदच त्यांचं भोजन झाला होता. म्हणजेच दुसऱ्या शब्दात सांगायचं तर त्यांच्या आनंदाचं रूपांतर त्यांच्या भोजनात झालं होतं. भोजन करण्याची त्यांना आवश्यकताच राहिली नव्हती. एका गोष्टीचं दुसऱ्या गोष्टीत रूपांतर होऊ शकतं. पाण्याचा जर बर्फ होऊ शकतो तर बर्फाचं पाणीही होतंच की. एव्हरीथिंग इज कन्व्हर्टेबल. एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड इंटू मॅटर ॲज वेल ॲज मॅटर कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड इंटू एनर्जी. वस्तूच काय, पण तुम्ही आम्ही माणसं देखील असेच अंतर्बाह्य बदलू शकतो, पण त्यासाठी जीवनात योग्य वेळ तसंच मार्गदर्शन करणारी योग्य व्यक्ती यावी लागते. तो परिस्पर्श झाला की लोखंडाचंही सोनं होतं. जंगलात लूटमार करणाऱ्या वाल्या कोळ्याचं रूपांतर वाल्मिकीत झालं, कारण महर्षी नारदांशी त्याची भेट झाली. सदैव सुखाचा उपभोग घेणाऱ्या, राजवैभव भोगणाऱ्या गौतमाला जगातल्या दुःखांचं दर्शन झालं. त्या दुःखानं त्याला अस्वस्थ केलं. त्यानं ज्ञानप्राप्तीसाठी साधना केली आणि तो बुद्ध म्हणजेच ज्ञानी झाला. सुरुवातीला नास्तिक असलेल्या नरेंद्राचं रूपांतर स्वामी विवेकानंदात झालं, कारण त्याची भेट रामकृष्ण परमहंसांशी झाली. रस्त्यावरचा तळमळणारा महारोगी पाहिल्यानंतर बाबा आमटे यांच्यामध्ये परिवर्तन झालं आणि कुष्ठरोग्यांची सेवा करणारा एक महान समाजसेवक जन्माला आला. अशी खूप उदाहरणं देता येतील. ही सगळी माणसं अंतर्बाह्य बदलली होती. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್ 91.6 ಸಹ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ ಧ್ವನಿ. ಅಪಣೆ ಕಥಾಹ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ ಧ್ವನಿ 91.6 ಸಹ ಎಫ್ಎಂ. तुम्ही ट्यून केला आहे मंगलध्वनी 89.6 मनाशी जुडणारा मातीशी बोलणारा आपला रेडिओ रेडिओ मंगलध्वनी. मनातलं गाव गावातलं मन रेडिओ

तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.